शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी। सुंदर काय असतं? कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्या अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुन्हा पूर्ववत होत ते नातं सुंदर। तरी देखील जर का कोणत्याही नात्यामध्ये अपेक्षांचे घरटे विणायला सुरुवात झाली की गैरसमजाचे जाळे पसरायला वेळ लागत नाही। म्हणून निरपेक्ष नाती जपावे आणि आनंद आणि समाधानी आयुष्य जगावं। रामकृष्ण हरी।

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

श्रोते हो नमस्कार. आपण ठेवून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयोरे आर्जे शुभांगी सोबत. 12 जून हा दिवस जागतिक स्तरावर मानवी हक्क आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक बालमजूर विरोधी दिन. मुलांच्या हाती पाटी आणि पेन्सिल द्या, काम नाही, हा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे आजचा दिवस जगभरात पाळला जातो.

बालमजुरीचा समूळ उच्चाटन करून निष्पाप बालकांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जयंती अँन फ्रँक. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील भीषण वास्तव आपल्या डायरीच्या माध्यमातून जगासमोर मांडणारी ज्यू मुलगी अँन फ्रँक हिचा जन्मदिवस. तिची डायरी आजही जगभरात प्रेरणादायी मानली जाते. ई श्रीधरन. भारताचे मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे विख्यात अभियंते ई श्रीधरन यांचा आज जन्मदिवस. कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोच्या उभारणीत यांचं योगदान अतुलनीय आहे. आणि आजची बोधकथा. भारताचे मेट्रोमॅन ई श्रीधरन यांच्याकडे जेव्हा एक मोठा रेल्वे प्रकल्प आला तेव्हा कामाची मुदत खूप कमी होती. काही सहकाऱ्यांनी सांगितलं की सर, हे वेळेत पूर्ण करणं अशक्य आहे. श्रीधरन यांनी शांतपणे उत्तर दिलं, जर आपण प्रत्येक मिनिटाचे योग्य नियोजन केलं आणि प्रामाणिकपणे कष्ट केले तर वेळ आपल्या मागे धावते. अशक्य काहीच नसतं, फक्त आपला निश्चय पक्का असावा लागतो. त्यांनी तो प्रकल्प वेळेआधीच पूर्ण करून दाखवला. वेळेचं नियोजन, शिस्त आणि कामाप्रती प्रामाणिकपणा असेल तर आपण कोणत्याही कठीण लक्ष्याला सहज गाठू शकतो. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. ज्या दिवशी तुम्ही एखाद्या लहान मुलाला शिक्षणासाठी मदत करता किंवा कोणाच्या तरी शोषणाविरुद्ध आवाज उठवता तेव्हा तो प्रत्येक दिवस खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो. तेव्हा ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत.

श्रीराम समर्थ 12 जून। परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू। द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे। आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल। हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे। प्रपंचाच्या 10 दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे। तिच्याकडे आपण लक्ष लावावे। काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय। परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही। नाही म्हणजे किती नाही, तर मी सुद्धा तिथे नाही। प्रपंच हा द्वैत आहे, त्याचे अवडंबर मोठे असणारच। आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो। वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत। परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे। व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही, म्हणून परमार्थात मानस पूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते। जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे। त्यापासून साधनाला जोर येतो। मन भगवंताकडे गुंतवण्यासाठी काय करावे हे पाहावे। एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता। बापाने मुलाला पहिल्याप्रथम गोट्या इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले। त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात। आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे। देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला। पण आमचे शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो, त्याला काय करावे? हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे। आपल्या ध्यानातही येत नाही, इतके सूक्ष्म असे वासरेचे बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते। त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही। याकरता संतांनी एक मार्ग सुचवला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उडू न देणे। प्रपंचातली विघ्ने ही सूचनावजा असतात, ती आपल्याला जागे करतात। जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता, हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते। विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात, तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामाचाच स्वतःला विसरून जावे। हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे। जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला। ज्या

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, जनावराच्या उत्तम आरोग्यासाठी पूरक खाद्य अत्यंत महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या जनावरासाठी उत्तम पूरक खाद्य म्हणून ॲझोला ही पाण्याच्या पृष्ठभागावर वाढणारी नेचा वर्गातील वनस्पती अत्यंत चांगल्या प्रकारे पूरक खाद्य म्हणून काम करू शकते त्याबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेऊया. ॲझोलामध्ये 25 ते 35% प्रथिन असून ते पचनास अतिशय हलके असतात. 10 ते 15% क्षार व 8 ते 10% ॲमिनो ॲसिड ॲझोलामध्ये असतं. तसेच जीवनसत्व आणि कॅरोटीन आणि कॅल्शियम, झिंक यासारखी खनिजसुद्धा ॲझोलामध्ये असतात. आणि या ॲझोलाचा वापर नत्र स्थिर करणारी जैविक खतं म्हणूनही सुद्धा केला जातो. तर असं हे ॲझोला, तर या ॲझोलाच्या संदर्भामध्ये जनावरासाठी उत्तम पूरक खाद्य म्हणून जसं काम करते असं आपण म्हटलं, तर जेव्हा आपण याची तुलनात्मकदृष्ट्या इतर पिकाशी पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून तुलना करतो तर आपल्याला लक्षात येईल की लसूण घासमध्ये वार्षिक उत्पन्न जे प्रति हेक्टर आहे ते 80 मेट्रिक टन प्रति हेक्टर आहे आणि 3.2 टन मेट्रिक टन त्याच्यापासून प्रोटीन मिळतं. यशवंत नेपियरमध्ये 250 मेट्रिक टन प्रति हेक्टर आपल्याला उत्पादन किंवा उत्पन्न आणि 4 मेट्रिक टन प्रोटीन मिळतं. चवळीमध्ये 35 मेट्रिक टन वार्षिक उत्पन्न आणि 1.4 मेट्रिक टन प्रोटीन मिळतं. आता याची जर तुलना आपण ॲझोलाशी केली तर आपल्याला असं लक्षात येईल की 730 ज्याला आपण म्हणतो ग्रॅम प्रति चौरस मीटर प्रतिदिन या प्रमाणात किंवा 200 ते 300 ग्रॅम प्रति चौरस मीटर प्रतिदिन इतकी याची उत्पादन क्षमता आहे. याचाच अर्थ असा की जवळपास 730 मेट्रिक टन वार्षिक उत्पन्न आपल्याला ॲझोलाचं मिळू शकतं आणि त्याच्यामधून जवळपास 20 मेट्रिक टन आपल्याला प्रोटीन मिळू शकतं किंवा प्रथिनं मिळू शकतात. म्हणजे हे अतिशय चांगल्या प्रकारे पूरक खाद्य म्हणून काम करू शकतं. तर हे जे आहे 7 ते 10 दिवसांनी पूर्ण वाफा याचा तयार होतो. याच्यासाठी अगोदर आपल्याला ॲझोला संवर्धनाच्या संदर्भात थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे. ॲझोला संवर्धनासाठी अनबिना ॲझोला या जातीचं वाण उत्तम आहे. ॲझोला लागवडीसाठी 3 मीटर बाय 1 मीटर बाय 0.2 मीटर या आकाराचा संपातळी खड्डा खोदावा, त्यामध्ये सिल्पोलिन प्रकारचा पॉलिथिन अंतरावा आणि त्यानंतर कडाच्या बाजूने विटा लावाव्या आणि सिमेंट काँक्रीटचा वापर करून पक्के वाफे तयार करून घ्यायची. त्यामुळे काय होईल की प्लॅस्टिक पेपर फाटणार नाही आणि ॲझोला संवर्धन करताना पहिल्यांदा वाफ्यामध्ये 10 ते 15 किलो चाळलेल्या मातीचा संपातळी थर द्यावा आणि 10 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गाईचं शेण, 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट वाफ्यामध्ये सोडायचं आणि ॲझोलाचं ताजं बुरशी नसलेलं बियाणं वापरायचं. साधारणतः एका वाफ्यासाठी 500 ग्रॅम ते बियाणं वापरायचं. वाफ्यातील पाण्याची पातळी वरील बाजूस 2 ते 3 इंच वाफा रिकामा राहील अशा पद्धतीने ठेवायची. 7 ते 10 दिवसांनी पूर्ण वाफा तयार होतो आणि प्लॅस्टिक ट्रे किंवा चाळणीच्या आधारे एका वाफ्यातून दररोज 1 ते 1.5 किलो ॲझोला त्याच्यापासून मिळू शकतो. त्यामुळे ॲझोलामध्ये घाण, धूळ व शेणाचा वास राहणार नाही. त्यानंतर सावलीमध्ये 3 ते 4 तासासाठी सुकण्यासाठी ठेवायचं आणि दुभत्या गाई म्हशीसाठी आंबोनात मिसळून 2 किलोपर्यंत प्रत्येकी हा जर ॲझोला खाऊ घातला तर असं केल्याने 20% पशुखाद्य कमी लागतं, तसेच 15 ते 20% दुधात व फॅटमध्ये वाढ होते असं शास्त्रज्ञांचे निष्कर्ष आहेत. आता हे ॲझोला संवर्धनासाठी आवश्यक काही काळजीसुद्धा घ्यावं लागते. त्याच्यामध्ये ॲझोला संवर्धन शक्यतो झाडाच्या सावलीत किंवा कृत्रिम सावलीत केलं पाहिजे. लागवडीसाठीच्या वाफ्यामध्ये चाळलेल्या मातीचा थर संप्रमाणात आपण पसरून टाकला पाहिजे. दर 5 दिवसांनी 20 ग्रॅम सुपरफॉस्फेट, 1 किलो शेण आणि 20 ग्रॅम खनिज मिश्रण एकत्र करून वाफ्यामध्ये सोडलं पाहिजे. ॲझोला काळा पडल्यास 10 ग्रॅम कार्बनडायझिन 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायला पाहिजे. 10 दिवसांनी 30 ते 35% पाणी बदलून यात स्वच्छ पाणी ओतलं पाहिजे आणि प्रत्येक महिन्याला खड्ड्यातील 5 किलो माती काढून नवीन चाळलेली माती त्याच्यामध्ये टाकली पाहिजे. ह्या काही पायाभूत माहिती आहेत की ज्याच्यामध्ये ॲझोला हे जनावरासाठी उत्तम पूरक खाद्य म्हणून आपण वापरू शकतो याबद्दल आपल्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये उहापोह व्हावा या अनुषंगाने टाकली. परंतु याचा वापर करण्यापूर्वी शास्त्रज्ञ जे आहेत, जसं कृषी विज्ञान केंद्राकडे आहे ते पशुविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहाय्यक आहेत, त्यांच्याशी संपर्क करा, त्यांच्याकडून हे तंत्रज्ञान संपूर्णपणे जाणून घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: दररोज उगवणारा सूर्यनारायण आपल्या दिमाखदार रथात बसून पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसेनासा होतो. एक दिवस इथे संपतो, नंतर येते रात्र. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषककाल दडलेला असतो. दिवस रात्रीचं हे चक्र गेले कित्येक वर्ष चालू आहे, अगदी अविरतपणे. पृथ्वीवर अनेक स्थित्यंतरं घडली, कित्येक नवीन शोध लागले, नवीन बदल घडून आले. रानटीपणा जाऊन त्याची जागा सुसंस्कृतपणानं घेतली. हे सारं घडवलं मानवानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं. माणसानं काय केलं नाही, मानवी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीनं विचार केला तर पटतील असे शास्त्रीय शोध लावले तेही माणसानंच. वर आकाशात झेप घेतली आकाशाला गवसणी घालण्याकरता, तर इकडे खाली सूर मारला समुद्र तळातला अद्भुत शोध घेण्यासाठी. माणूस म्हणतो की ही सारी धडपड, ही सारी खटपट माणसाच्या सुखासाठी आहे. ही भौतिक प्रगती आपण साधली खरी, पण त्यातून खरं सुख, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं का? समाधान, सुख, आनंद हा वृत्तीवर अवलंबून असतो. चार रंगीबेरंगी वेडीवाकडी खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून किती आनंद होतो हे आपण नित्य अनुभवतोच. खेळण्यातला आनंद ही त्या मुलाची वृत्ती असते. त्या लहान वयात ती त्याला माहीतही नसते, पण खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून जितका आनंद होतो तितकाच आनंद किंबहुना त्याहून अधिक त्या मुलांना पहिल्यानं मोठ्या माणसांना होत असतो. खेळातील भावलाभावलीवर ज्ञानाप्रकारच्या भावनांचा, आवडीनिवडींचा आणि रागलोभादी विकारांचा आरोप करून त्यांचं खोड कौतुक पुरवताना चिमुकली मुलं आपली चिमुकली सुखदुःख विसरतात आणि त्या मुलाच्या अंतःकरणाचा तो सरळपणा आणि साधेपणा पाहून मोठ्या माणसांना आपल्या मोठ्या दुःखांचाही विसर पडतो. सिनेमात, फोटोत, वर्तमानपत्रात, कॅलेंडरवर असं एखादं गोंडस हसरं बालक दिसताच आपण सारे काही विसरतो. वास्तविक ज्यामुळं माणसाचं देहपान हरपावं असं चित्रातल्या गोंडस मुलात भावलाभावलीत, हत्ती घोड्यात किंवा चूलबोळक्यात काहीच नसतं. पण मुलांना त्यांच्या पुढं तहानभूक काही सुचत नाही, ती त्या तन्मय होऊन जातात. लहान निर्व्याज्य वृत्तीचं कौतुक आपण नेहमीच करतो आणि मग आपल्याही मनात त्यांचं कौतुक करता करता विचार येतात, रम्य ते बालपण देई देवा फिरुणी. प्रौढ माणसांनी केलेले लहान मुलांच्या साध्या भाबड्या वृत्तीचं कौतुक कधी कधी शुद्ध असतं, त्यात कधी कधी त्यात हिणकस भावना मिश्रित झालेली असते. लहान मुलांच्या ठाई विचारशक्ती कमी असल्यामुळं अर्थशून्य खेळण्यातही त्यांचं मन रमू शकतं. अशा तुच्छतेच्या आविर्भावानं कित्येक वेळाला मोठी माणसं त्याच्या खेळाचं कौतुक करतात. प्रौढ बुद्धीला ज्या वस्तू नीरस आणि निरर्थक वाटतील त्यात लहान मुलं त्यांच्या अंगी समज कमी असल्यामुळं आनंद मानतात. अशा प्रौढीची लकेर मोठ्या माणसाच्या कौतुकात कित्येक वेळा असते. परंतु तसाच विचार केला तर निरर्थक वस्तूत आनंद मानणाऱ्या लहान मुलाहून आपला आनंद श्रेष्ठ दर्जाचा आहे काय? लहान मुलांना कमी समज असते असं समजणाऱ्या मोठ्या माणसांना मोठी समज खरोखरीच आलेली असते काय? आपण मुलासाठीच तर खेळणी आणतो. एखादं खेळणं त्याच्या हातून फुटतं, तुटतं, त्यावर आपली प्रतिक्रिया हीच असते ना, काय मूर्ख आहेस, कसं खेळायची सुद्धा साधी अक्कल नाही तुला. मोठ्या माणसांचा असाच समज असतो की मुलांना काय कळतं, तर मग खेळणं तुटल्यावर त्याला काही कळावं ही अपेक्षा कशी? वास्तविक प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी, मग ती तुटली तर त्याला समजून सांगायचं सोडून आपण त्यांची अक्कल काढतो. विचारी मोठ्या माणसांनी याचा विचार करावा. प्रौढ माणसांची बुद्धी खरोखरच प्रौढ झालेली असते काय? खरं तर प्रौढ माणसं कित्येक निरर्थक गोष्टी करत असतात, त्यांना कोण बोलणार? अशा माणसांचे सुखाविषयी भिन्न भिन्न असे विचार असतात आणि परस्परास निरर्थक वाटणारे असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. लहान मुलांची निर्व्याज वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात सदैव असते त्यांच्या दृष्टीला संसारातील दुःख आकाशात क्षणभर उठणाऱ्या जलहीन मेघाप्रमाणे दिसतात. अशा बालवृत्तीच्या मनुष्याचा आनंद अबाधित असतो आणि संसार आनंदमय आहे असं तो आपल्या वर्तनानं लोकांना शिकवत असतो. इतके या बालवृत्तीला महत्व आहे. या बालवृत्तीविषयीची हाव सदैव आपल्या मनात असायला हवी, तरच जीवन सुसह्य होईल, आनंदमय होईल.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधु. दोस्तों, हम अपने इस शरीर से कितना प्यार करते हैं, इसे कोमल बनाए रखने के लिए हम क्या क्या जतन नहीं करते. महंगे लोशन, उम्दा लिबास और ना जाने कितनी सुख सुविधाएं हैं. हम भूल जाते हैं कि जिस देह को हम फूलों की सेज पर सुलाना चाहते हैं, उसका अंतिम गंतव्य कुछ और ही है. कबीर साहब आज शमशान की उस आग के सामने खड़े हैं, जहां दुनिया का सारा सौंदर्य और सारा अहंकार धुआं बन जाता है. वे आज हमें वह हकीकत दिखा रहे हैं जिसे हम अक्सर अपनी नज़रों से ओझल रखते हैं. आज का दोहा उदासी का नहीं बल्कि जागृति का है. आइए जानते हैं जलते हुए तन को देखकर कबीर के मन में क्या बीती. हाड़ जले जू लाकड़ी, केस जले जू घास, सब तन जलता देखी करी, भया कबीर उदास.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: ग्रामगीता चिंतनाच्या 12व्या भागात घेऊया. या भागाची सुरुवात करत असताना मागील भागाचं विशेष चिंतन याप्रमाणे: ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते आपुल्यापरी कराया, पूर्ण सद्बुद्धी दिली मानवा. वंदने राष्ट्रसंतांच्या सहवासात संसर्गाचा वाईट प्रभाव होऊ नये यासाठी पुढे ते लिहितात: एका पासूनी अनेक व्हावे, अनेकाशी एकत्वी आणावे, हा आपला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या. अनेक ईशना प्रेरणा, त्या कारण होती आत्मविकसना, पुत्र पौत्रादी रूपे नाना, मानव आपना प्रगटवी. कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथादिक उपजवी, जगी आपली परंपरा चालावी, ऐशी इच्छा स्वाभाविक. जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला, तो समुदायाचे कार्य विसरला तरी ते उचित कैसे. पिंड ब्रह्मांड हे निगडित, संस्कारही जगाशी संबंधित, आत्मज्ञाने राहू जीव अलिप्त, परी उपेक्षान व्हावी जगाची. सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा भावा हा संसार, देवे सोपविले कर्तव्य थोर मानवा प्रती. मानवे आपला उद्धार करावा, तैसाची समाज सुधारावा, यासाठी दिला धर्म आघवा, नेमुनी सकळा. यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार, सुखी करीन अवघाची संसार, ब्रीद तयाचे. याप्रमाणे या ग्रामगीतेच्या 12व्या भागामध्ये श्रोते म्हणतात, हे ठीक आहे महाराज, आमच्या एकट्याने काय होईल, त्यासाठी आम्ही काय करावं, आमचे म्हणणे गावातील लोक ऐकतील काय, यासाठी काय प्रक्रिया आहे ते सांगा. वंदने महाराज उत्तर देतात, आपण पुसली या प्रश्नाचे, मी उत्तर देईन साचे, परी लक्षी ठेवूनी हृदयाचे, आचरा तैसे. मी सांगेन म्हणून नव्हे, संती हेची कथिले बरवे, माझा विश्वास जेथे धावे तेची सांगेन तुम्हाला. सर्वाधी एक निश्चय, लोक असती अनुकरण प्रिय, विशेष दिशेती घेती सोय, न सांगताही मुख्य कार्यकर्त्याची राहणी, निरीक्षोनी बघती कोणी, लागती त्याच्याच मागे धावोनी, वत्स जैसे. म्हणून कार्यकर्त्यात असावे आकर्षण, सेवा चारित्र्याचे ओजपूर्ण, सुधारणही त्या वाचून गावाचा कोण्या. या मार्गानेची जनजागृती, हेची सूत्र घ्यावे हाती, आपण वागावे तैसे वागती जनही सारे. यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, शरीर शुद्धी, हृदय शुद्धी, घर शुद्धी, ग्राम शुद्धी, सर्वतोपरी. जैसे तुम्ही कराल आपुले घर, ते पाहतील जन सत्वर, करतील तैसेची प्रकार आपुल्या घरी. सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारा सी तसाची सोहळा, आपणही वर्तावयाचा आळा करीतो प्राणी. फुललेली बाग पाहिली, अनंत रंगी फुले फुलली, सुरस फळांनी बहरली सौंदर्य खाणी, पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या कुंजांतरी, अमोद दरवडे नानापरी फळाफळांचा, गर्द छायेतडी हिरवड, दुर्वांकुराचे जाडे कोमड, नाना रंगी पाखरे सोजवड, मन मोहविती जीवांचे, कोठे पाणी चमके आरशापरी, कोठे दगडांच्या कणांची कुसरी, कोठे कोमल रूप भूमिधरी वाटे अंकी लोळावे, कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिंगटपण, कोठे पांढरे लाल मधुन स्वर्णापरी, लतावरी झुलती पक्षी, सर्व फळाफळांचे साक्षी, जरी फिरती अंतरिक्षी, पिकली फळे त्या ठाई, उडोनी तेथेची मारती झडप, रसाचा आस्वाद घेती अमुप, जैसा करील प्राणी संकल्प, तैसा भोग त्या पावे, जिकडे तिकडे सुगंध उसळे, उल्हासित इंद्रिये भोगती सगडे, नाक कान जीभ डोळे नाना विषय रसानंद. ऐसे दृश्य पाहे प्राणी, तेव्हा आपणही करावे वाटे मनी, जातो घरासी परतुनी सजवाया घर आपुले, लहान अंगणी बाग लावी अथवा कुंडीतची फुले फुलवी, शृंगारी झोपडी आपुली बरवी आपुल्यापरी, जरी त्या बागची न दिसता तरी तो कैसा प्रयत्न करता, ऐसाची आहे मानव सत्तत्वता, जे देखे ते आपण करी. विशेषता ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पाहतील डोळ्याने त्याची आचरती उल्हासे. म्हणून मुख्यांचीही जबाबदारी, जे जे करतील ग्रामाभितरी, मुले आचरतील घरी दारी, माता पित्याशी वडवोनी. याकडे जरा दुर्लक्ष झाले तर वाईट संस्काराचा संसर्गात समाज यावयास वेळ लागणार नाही. प्रमुख माणूसच बिघडला तर गावच गावच दुःखात बुडेल हे सगळं कार्यकर्त्यावर आहे. गावाचा मुखंड दारू प्याला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला. मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गी. तैसेचे आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्यभिचाराचे. पहिले बिघडती मुखंड आमुचे, मग बिघडे गाव सारा. आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले म्हणूनच तैसे करू लागले लोक सर्व. स्वतः प्रथम त्याने आचरिले, मगची लोकांना सांगितले म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्याच्या. सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरची जाणं, कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही. गावी चार भले वागती तरीच गावा होय उत्तम गती. मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे. गाव म्हणजे शुद्ध आरसा, जे दाखवाल ते दिसेल सहसा, जे कराल ते करील खासा गाव आमुचा. मी जे प्रारंभी बोललो मग बघोनी प्रसन्न झालो, तैसाची घरी वर्तू लागलो ऐसे होते सकळांचे. म्हणून मी आपणाशी विनवितो, योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करूनी ठेवता येतो प्रभाव आपल्या अंगी. अस्थि पंजर फकीर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी. कार्यकर्ता तोची गावाचा, ज्यास लोभची नाही कोणाचा. आमचा गावची मोक्ष आमचा मानावा त्याने. मग त्याचा आदर्श गाव पाही, सर्व गावची सुधरवणी जाई. मुखंडावरीच गाव राही तुकड्या म्हणे.

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव स्वाभिमान रक्षण। दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो, म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असं सांगितलंय। इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत। काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो, आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई। श्यामनं आरंभ केला। आमच्या गावात एके ठिकाणी लग्न होतं, शेवंती वाङ्निश्चय जेव्हा करतात तेव्हा वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात, आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात। वधूघरचा एक उपाध्याय आणि वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात, जितकी वराकडची तितकीच वधूकडची। वराकडच्यांनी चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देतो, जो हात करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते। लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते। अरे आपण नाही हो हात पुढे करायचा असं ते म्हणतात, पण अलीकडे पैशासाठी वापले आहोत, आगगाडीतून एजंट सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील। दारिद्र्याचा आणि दास्याचा हा परिणाम आहे। मी लग्नाला गेलो आणि मुलांमध्ये जाऊन बसलो। शाळेतील बरोबरीची आम्ही मुलं एकत्र बसलो होतो, एका बाजूने बसले म्हणून खोड्या करता येतात, टवाळकी करता येतात। कुणाच्या टोपीवर नारळाची शिंडी ठेवा, कुणाच्या खिशात खडे टाक, कुणाला हळू चिमटा घे असं चालतं। काही मुलांनी हात पुढे केले, मीही माझा हात पुढे केला, सहज गोष्ट होऊन गेली। माझ्या लक्षात चूक आली नाही, लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो। मी दोन आणे घेऊन घरी आलो आणि मोठ्या हर्षाने आईजवळ आवयास गेलो। माझ्या श्रमाचेच ते पैसे होते। भटजी 12-12 वर्ष मंत्र शिकतात, ते विधी करतात, त्यांना घेऊ दे। मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकानं श्रमावं आणि मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसतं। आईनं विचारलं, कुठले रे पैसे? मी म्हटलं, शेवंती वाङ्निश्चयाचं लग्नात मिळाले। आई एकदम उशाळली, तिचे तोंड लाल झाले। आम्ही गरीब होतो, आपण गरीब म्हणून मुलानं दक्षिणा आणली का? का आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकानं आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलानं हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, बेड्या तू का हात पुढे करायचा? तू त्या डोंगऱ्याकडचा ना। माझ्या मुलाला भिक्षुक असं का म्हटलं नाही? त्यांना आमची कीव आली। जगात दुसऱ्यानं आपली कीव करावी याहून करुणास्पद आणि दुःखप्रद दुसरी गोष्ट कोणती? आईच्या मनात असे विचार त्यावेळी आले। ती बोलेना, शून्य दृष्टीनं पाहत राहिली। आई घे ना ग पैसे, मी काही चोरून नाही आणले हो। मी काकुळतीला येऊन म्हटलं। आई म्हणाली, श्याम आपण गरीब असलो तरी आपण भिक्षुक नाही, भिक्षुकीचा धंदा आपला नाही, आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही, आपण दुसऱ्याला द्यावी। भटजी वेद शिकतात, धार्मिक कामं करतात, त्यांना शेतभात नसतं, ही दक्षिणा हेच त्यांचं उत्पन्न। मी म्हटलं,
1: आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात, शेतीभाती आहे, हे असले कसले भटजी?
0: आई म्हणाली, तो त्यांचा दोष। पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत, घरी मुलं शिकावयास ठेवीत। त्या पांडव प्रतापात नाही का की नळ राजानं ब्राह्मणास खूप धन दिलं, ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिलं। ऋषींच्या घरी कितीतरी मुलं शिकावयास राहत असतात। आपण गृहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये, तू पुन्हा पुढे हात करू नकोस। रोहिदास पानपोहीचेही पाणी प्यायला नाही। आईनं ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले। मित्रांनो, जगापासून जितकं आम्ही घेऊ तितकं जगाचे आपण बिंदे होत असतो, आपण दिनवाने होत असतो, दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो। दिनवाने जगणं हे पापच आहे, ताठरपणे उन्नतपणे जगणं हेही पापच। जगाचे मिंदे होणं नको। युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते। आईबापांच्याही पैशावर जगणं हा तिथं मिंदेपणा आणि कमीपणा मानतात। अमेरिकेचे प्रेसिडेंट वूव्हर यांची गोष्ट सांगतात। त्यांनी आपल्या 13 वर्षाच्या मुलास मजुरीनं काम करावयास पाठवलं। धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष वूव्हर होते, पण त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली होता, काम चाललं होतं। काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला। वूव्हर साहेबांना वाईट वाटलं, पण म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन आणि श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला। तुका म्हणे घेतो तोही नरका जातो। आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी। देवानं दिलेल्या हातपायांचा बुद्धीचा अपमान आहे। स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे। नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता। रशियातील परिस्थिती, तेथील आंतरबाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता। मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्यानं झरण्या, फाउंटन पेन, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू अशा वस्तू घेतल्या होत्या। मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला, पण एकही हात पुढे झाला नाही, कुणीही वस्तू घेतली नाही। तो म्हणाला, घ्या, मी प्रेमानं देत आहे। ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमानं मिळवावं, दुसऱ्यानं दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंदेपणा आणि परावलंबन यांचा उदय व्हावयाचा। या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचं आम्ही ठरवलंय। तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला। केवढी ही विचारक्रांती, केवढं स्वावलंबन, केवढं तेज, केवढी श्रमाची पूजा। श्रमात आत्मोद्धार आहे, फुकट घेण्यात आणि देण्यात पतन आहे। हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन। घरी, दारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आलं पाहिजे। उष्टे कोणाला घालू नये असा नियमच झाला पाहिजे। खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणं हाच होय। आळसानं भीक मागणारा आणि श्रीमंत असल्यामुळं गाद्यांवर लोळून खाणारा दोघंही किडेच। श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो आणि आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो। हे दोघं समाजवृक्षावरील भांडगुळं आहेत। उन्हातानात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरं फाडणारा ढोर, वाहना बांधणारा चांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत। काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा, काहीतरी मंगल असं, सुंदर असं, हितकर असं निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हास अधिकार आहे। ज्या राष्ट्रात समाज संवर्धन, समाज रक्षक, समाज पोषक, श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र माझ्या आईनं मला स्वाभिमान शिकवला, मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकवलं, दुसऱ्याचं घेऊ नकोस, दुसऱ्यास दे हे शिकवलं। श्यामची आई, परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव।
2: हाय, मी आरजे स्वरा, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आणि मी आरजे शुभांगी आजच्या या खास विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते। श्रोते हो, आज आपल्या भेटीला आलेले आहेत भारतीय शास्त्रीय संगीत विश्वातील एक तेजस्वी, अभ्यासू आणि बहुआयामी असं व्यक्तिमत्व। आपल्या सुरेल गायकीने देश विदेशातील आणि प्रतिष्ठित मंच गाजवणारे संगीत संशोधक, लेखक, रचनाकार आणि मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर अतिंद्र सरवडीकर सर आपलं रेडिओ मन भवनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे।
4: खूप खूप धन्यवाद।
3: गुरु शिष्य परंपरेतून स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉक्टर प्रभाजी अत्रे यांच्याकडून मिळालेली प्रदीर्घ तालीम, संगीत विषयातील मुंबई विद्यापीठाची पहिली डॉक्टरेट, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार, नवनिर्मिती रागांचे पेटंट आणि संगीत साहित्याची समृद्ध निर्मिती, अशा असंख्य उपलब्धींनी त्यांचा संगीत प्रवास उजळून निघालेला आहे. आज त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातील अनेक सुरेल आठवणी आणि अनुभव जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्याशी मनमोकळ्या दिलखुलास गप्पा करणार आहोत. सर, पुनश्च एकदा स्वागत. आणि सुरुवातीला मला आपल्या बालपणातील संगीताच्या आवडीबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सर.
4: बालपण म्हणजे माझं संगीतमयच होतं. आणि खरं तर संगीत आयुष्यात असं आलं की ते केव्हा आलं ते कळलंच नाही. कारण माझी आई संगीत शिक्षिका होती आणि तिच्यामुळे जसं अ आई शिकतं लहान मूल तसंच मी सारेगमा सुद्धा शिकलो आणि न कळतच गायला लागलो. मग शाळांमध्ये गाणं, गॅदरिंगमध्ये गाणं, छोटे मोठे कार्यक्रम करणं. आणि मला आठवतं माझ्या वयाच्या 7व्या वर्षी मी पहिली माझी पूर्ण वेळाची मैफल केली होती गणेशोत्सवामध्ये. आणि तेव्हापासून प्रवास सुरू झाला. आणि मग वेगळ्या वेगळ्या स्पर्धा, परीक्षा असं सगळं करता करता संगीताची खोली आणखीन समजत गेली. आणि हे किती असीम आहे, किती मोठं आहे ते आणखीन आणखीन समजत गेलं.
3: वा वा, सुंदरच. म्हणजे संगीताशी झालेली तुमची पहिली भेट बालपणीच.
4: अगदी.
3: आपण म्हणतो ना बालपणीचा काळ सुखाचा, तसा तुमचाही सुरेल असा काळ बालपणापासून सुरू झाला.
4: अगदी अगदी.
3: पण मग आपल्या आई श्रीमती वृंदा सरवडीकर आणि पंडित दत्तूसिंग गहरवार यांच्याकडून मिळालेल्या सुरुवातीच्या ज्या आठवणी आहेत त्याबद्दल काही सांगू शकाल का?
4: आई तर म्हणजे आईच होती, त्याच्यामुळे तिच्याकडून कायमच मार्गदर्शन मिळत राहायचं. खूप ती शिस्तशीर होती, अगदी कडक तिचा स्वभाव होता. त्याच्यामुळे रियाज करायचा, मेहनत करायची ही सवय लहानपणीपासून तिने लावली. आणि मेहनत केली पाहिजे आणि काहीतरी आपलं नाव झालं पाहिजे हा विचार तिने मनामध्ये रुजवला. त्यानंतर दत्तूसिंह गहरवार आमच्या सोलापूरचेच होते, पंडित विष्णू दिगंबर परुसकरांच्या परंपरेतले होते. विनायकराव पटवर्धन ज्यांना स्वरचुडामणी म्हणत, त्यांचे ते शिष्य होते, तर त्यांच्याकडेही शिकायला मिळेल. तेही असेच अतिशय शिस्तीचे, कडक शिस्तीत रियाज करून घेणारे असे ते होते. आणि त्यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळालं. आणि मग पुढे प्रभाताई.
3: वा वा, खरंच संगीत हेच आपलं पुढे ध्येय असणार आहे किंवा मला माझी मंजिल संगीत आहे याची नेमकी जाणीव तुम्हाला कधी झाली?
4: झालं असं जेव्हा 10वी 11वीत होतो तेव्हा मला ज्याला संगीताची नजर येणं म्हणतात ना असं व्हायला लागलं. की आपण ऐकत असतो, परीक्षा देत असतो, स्पर्धेत जात असतो, पण एक जे मनाला स्पर्श करणं आहे गाण्याचं ते त्या सुमाराला जास्त व्हायला लागलं. आणि मी वेड्यासारखं गाणं ऐकत होतो त्या काळात. जेव्हा मी 10वी 11वीत होतो अगदी वेड लागलं होतं, म्हणजे रात्रंदिवस मी ऐकतच असायचो असं होतं. आणि मग त्यातून एका ठराविक पद्धतीच्या गाण्याची आवड लागली. ते गाणं डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या शैलीचं किरणागरण्याचं गाणं होतं. आणि मग हे गाणं यात आपण पुढे जायचं हे लक्षात आलं. आणि थोडक्यात असं कळलं की गाणं सोडून दुसरं आपण काही करू शकत नाही, ही जी जाणीव असते आपली आपल्याला, तर ती व्हायला लागली. आणि मी खरं सायन्स ग्रॅज्युएट आहे, पण मग 12वीलाच मी ठरवलं होतं की मी कुठे जाणार नाही, इंजिनिअरिंग, मेडिकल असं जाणार नाही मी. कारण फार आवडही नव्हती आणि गाण्याशिवाय आपण राहू शकत नाही हे कळलं होतं. म्हणून पूर्ण वेळ गाण्याकडे वळायचं ठरवलं. आणि मग मी 12वी झालो आणि त्यानंतर मी डॉक्टर प्रभातेंकडे मुंबईला गाणं शिकायला यायचो. माझा जन्म सोलापूरचा, बेसिक शिक्षण सोलापूरला झालंय. तर सोलापूर मुंबई असं जाऊन येऊन प्रवास 5-7 वर्ष केलं. शुक्रवारी रात्री ट्रेनमध्ये बसायचं, शनिवारी रविवारी शिकायचं, सोमवारी परत यायचं, असं 4-5 वर्ष केलं. मग त्याच्यानंतर प्रभातेंच्या प्रेरणानेच मग मुंबईला शिफ्ट झालो. आणि मग अवकाश आणखी विस्तारत गेलं. मुंबई हे एक व्यावसायिक शहर आहे, संधींचं शहर आहे, तर तशा मलाही खूप संधी मिळाल्या. आणि मग खूप गोष्टी समजत गेल्या, कळत गेल्या.
3: खरंच खरंच असं म्हणतात ना, तुम्हाला जर तानसेन व्हायचं असेल तर आधी कानसेन झालं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही तुमची सुरुवात केली.
4: अगदी खरं.
3: पण मला सांगा ना, प्रभाताईंच्या कडनं महान गुरु तुम्हाला लाभल्यात,
4: बरोबर,
3: त्यांच्याकडनं शिक्षण घेण्याचा तो अनुभव कसा होता?
4: अनुभव अतिशय विलक्षण होता. डॉक्टर प्रभा अत्रे या शताब्दीतल्या श्रेष्ठतम कलाकारांपैकी एक. आणि त्यांनी स्वतः संगीताकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहिलं की म्हणजे परफॉर्मन्स, कंपोजिशन, स्वतः त्या रिसर्चर होत्या, शिक्षिका होत्या, अशा अनेक अँगल्सने त्यांनी पाहिलं. आणि त्यांचं शिष्य म्हणून मलाही ती नजर मिळाली की ते करावं असं वाटलं. आणि त्यांचं शिकवणं हे अतिशय मर्म सांगणार असं असायचं की म्हणजे त्यांनी काहीतरी आलाप त्यांना दिल्या त्याने हे पाठ करून म्हणा असं त्यांनी कधीच सांगितलं नाही. त्यांनी दिली ती नजर दिली, सौंदर्य दृष्टी दिली की म्हणजे तुम्ही जे गाता त्यातलं सौंदर्य तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, भाव प्रकट केले पाहिजेत, ह्या गोष्टी त्यांनी दिल्या. आणि आपल्या विचाराने आपण गायचं, कुणाची नक्कल करायची नाही, कुणाचा सारखा आवाज लावायचा नाही. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांची गाणी म्हणत बसलेत असं नाही, स्वतःच कुठेतरी काहीतरी तयार झाला हा विचार त्यांनी दिला. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे एक उत्तुंग सूर्यासारखं व्यक्तिमत्व होतं,
5: प्रेरणादायी आणि उत्तुंग,
4: काही कवडसे मिळाले त्यांच्याकडे राहायला मिळालं, 20-21 वर्ष त्यांच्याकडे शिकलो आणि खूप प्रेम मिळालं, खूप शिकायला मिळालं.
5: खरंच भाग्यवान आहात, इतक्या महान गुरूंकडनं तुम्हाला खरंच प्रेरणा मिळाली. त्यांच्या स्वभावातले काही पैलू, विशेष पैलू जे तुम्हाला भावले त्याबद्दल सांगा ना.
4: पैलू म्हणजे असं की मी म्हणलं तसं सौंदर्य दृष्टी जी त्यांची होती, विचार करण्याची पद्धत की म्हणजे त्या ज्या पद्धतीने गायच्या किंवा विचार करायच्या ते एकमेव द्वितीय असायचं. म्हणजे मी म्हटलं तसं ओरिजिनॅलिटी की ते कुणासारखं वाटलं नाही पाहिजे. म्हणजे मला आठवतं मला एकदा बिहाग्राग शिकवत होत्या आणि मग असं मी म्हटलं तर मला त्या म्हणायला असं सगळे म्हणतात हे आपण नाही म्हणायचं. तर म्हणजे हे जे होतं असा विचार त्यांचा होता की म्हणजे आपल्या म्हणण्यात वेगळेपणा हवा, आपल्या विचारात काहीतरी वेगळेपणा हवा, तरच आपलं गाणं वेगळं दिसतं, उठून दिसतं. हा विचार
5: अगदी छोटासा सूर तुम्ही आता गाऊन दाखवलात तर आम्हाला नक्कीच एक झलक ऐकायला आवडेल छान पैकी.
4: हे एक माझंच गाणं ओरिजिनल, रमण रणदेव यांचे शब्द आहेत आणि फार सुंदर शब्द आहेत. ज्या

0: अगदी खरं आहे. ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे खरंच. आणि इतके महान गुरु तुम्हाला छान लाभले, पण आजच्या काळात गुरु शिष्य परंपरेचं महत्व तुम्ही कसं सांगाल?
1: खरं तर गाणं हे गुरुशिष्य परंपरेनेच येतं असं मला वाटतं. कारण शेवटी असं आहे की तुम्ही किती पुस्तकं वाचलेत किंवा किती तुम्ही ऐकून हे केलं, तरी गुरु जे तुम्हाला सांगतो, गुरु जी दिशा देतो, ती तुम्हाला अन्य कुठूनच मिळू शकत नाही. म्हणजे मी म्हणलं तसं की त्या गायकीतलं जे मर्म आहे, त्यातला जो विचार आहे, तो गुरुसमोर बसून तुम्ही आत्मसात केला पाहिजे, त्याच्यासमोर रियाज केला पाहिजे, गुरुने तुम्हाला दिशा दिली पाहिजे, तुम्ही 100 वेळा चुकलं पाहिजे, गुरुची बोलणी खाल्ली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला गाणं येतं.
0: सर, संगीत विषयातली मुंबई विद्यापीठातली डॉक्टरेट, तो अनुभव, तो प्रवास, आणि ते किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी, त्याबद्दल सुद्धा आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल.
1: हो, अतिशय चॅलेंजिंग होतं. कारण मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्यापूर्वी मुंबई विद्यापीठामध्ये संगीत विषयाची डॉक्टरेट दिली जात नव्हती. आणि तिथे तसं सुरू व्हावं, डॉक्टरेट करण्याचं, अध्ययन करण्याचं व्यवस्था सुरू व्हावी यासाठी मी खूप प्रयत्न केले, खूप पत्रव्यवहार केले, आणि त्यानंतर ते सुरू झालं. आणि मी जो अभ्यासासाठी विषय घेतला होता तो किराणा घराण्यातले बदलते प्रवाह असा विषय घेतला होता. मी जे गाणं शिकत होतो प्रभाताईंकडे ते किराणा घराण्याचंच होतं. पण कोणतंही जे गाणं असतं, गायकी असते, ती वर्षागणित बदलत जाते, आणि ज्या बदलते प्रवाह आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही आहे. तर मग म्हणून मी तो विचार करून तो विषय निवडला होता. आणि किराणा घराण्याबरोबर अन्य घराण्यातले सुद्धा बदलते प्रवाहांवर त्याद्वारे प्रकाश टाकला होता. आणि ती PhD केली होती. खूप अवघड विषय होता, खूप त्याच्यासाठी मेहनत करावी लागली, पण त्या विषयाने मला खूप समृद्ध केलं. आणि आज अनेक विद्यापीठांमध्ये ते पुस्तक, तो ग्रंथ किराणा घराण्यावरचा रेफरन्स बुक म्हणून वापरला जातो.
0: क्या बात है, क्या बात है. संशोधन करत असताना बरेच नवनवीन शोध तुम्हाला लागले असतील, तर नेमके कुठले शोध लागले आणि त्याबद्दल काय तुमचा अनुभव आहे त्याबद्दल?
1: बरोबर, की जसं आता किराणा घराण्यावर मी अभ्यास करत होता, तर किराणा घराण्यात इतके मोठे लोक होऊन गेले, पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, रोशनदारा बेगम, प्रभाताई, माणिक वर्मा, इतके मोठे कलाकार किराणा घराण्यात अनेक लोक आहेत, त्याच्याशिवाय सुद्धा असे होऊन गेले. तर या सगळ्यांच्या गाण्यातली जसं उदाहरण आहे, भीमसेन जोशींची तान खूप लोकांना आवडते, छान आहे, तर त्याचा रिसर्च करताना की ते काय करतात म्हणून ती तान चांगली वाटते, किंवा गाण्यातला जो भाव पक्ष असतो की अशी कोणती सुरांची कॉम्बिनेशन केली जातात की त्याच्यामुळे ते मेनाला भेटतं, तर ह्याचा जो अनालिसिस आहे, की म्हणजे मला आठवतं भीमसेन जोशींच्या तानांची नोटेशन्स करून करून माझ्या 200 पानी 5 वह्या भरल्या होत्या, नोटेशन्स करून करून की ते काय गातात त्याचं नोटेशन करून पाहिलं होतं. तर असं जे आहे की त्याच्यामुळे आपल्याला मर्म समजतं की आपण ऐकल्यानंतर नुसतं अरे हे किती छान आहे असं आपण श्रोता म्हणून पाहतो, पण अभ्यासक म्हणून किंवा संगीताचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला ते कळलं पाहिजे की हे काय करतायत, म्हणून ते एवढं चांगलं होत आहे.
0: पुन्हा एकदा तुमच्या एक सुरेल गळ्याची झलक ऐकायला नक्कीच आवडेल आम्हाला.
1: आपल्याला एक बंदिश ऐकवतो मी, जसं की आपण मगाशी म्हणाला की अनेक नव्या बंदिश रचना मी केल्या आहेत. मागच्या वर्षी रागमुद्रा नावाचा बंदिश संग्रह प्रकाशित झाला, ज्यात 255 बंदिशी आहेत, प्रचलित, अप्रचलित राग, आणि 2 माझे नवनिर्मित राग ज्यांना पेटंट मिळाले भारत सरकारचं, असं त्यात बरंच असं काम आहे. आणि मी विशेष म्हणजे त्यात प्रयोग असं केलेत की काही नव्या थीम्स त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत, की आपल्याकडे शास्त्रोक्त संगीतामध्ये ठराविक काही विषयवस्तू असतात ज्या वापरल्या जातात पुन्हा पुन्हा. आणि खूप वेळेला असं होतं की जे रचनाकार आपल्याकडे आहेत की ज्यांच्या बंदिशी गायल्या जातात, तर ते मुघल काळातले असे वगैरे होते, तर त्यांच्या बंदिशी आपण ऐकतो, अकबर के दरबार में, मोहम्मद शाह रंगेली, अशा बंदिशी असतात. पण मी म्हटलं आता आजच्या काळात आपल्याला जे माहिती आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यावर का बंदिश नको, किंवा काही कॉन्टेम्पररी थॉट्स आजच्या काळात ज्यांनी काही उत्कृष्ट विचार दिले, की जसे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अशांच्या विचारांवरही बंदिश आहे, तर यांच्यावरही बंदिश केले आहेत. आणि याशिवाय पंढरीच्या पांडुरंगावर एकही बंदिश नाही आहे, तर करण फूल मकरकार अशी बंदिश, आंबेडकरांच्या विचारांवर दरिद्र दुःखभंजन ज्ञानन, करत काज हरत ताप होत सुख कर जीवन, असा विचार त्यांचा जो होता. गांधींच्या विचारावर सत्य की धार तेजमान, असा विचार, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती अतही प्रखर देश भगत, असा विचार. एक राग माला केली आहे ज्यात गंगा नदी वाहत येते त्या सगळ्या भूप्रदेशाचं वर्णन आहे, असे असे काही विचार आहेत. त्यातली तुम्हाला एक बंदिश ऐकवतो मी, म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांवरची जी बंदिश आहे, देव बने वावे दने भगवान रे.

0: सुंदर, वा, खरंच छान. सर, मंचावर तुम्ही जागतिक मंचावर सुद्धा आपलं प्रेझेंटेशन दिलेलंच आहे. सवाई गंधर्व, इंडियन फेस्टिवल ऑफ लंडन, सप्तक समारोह अशा विविध जागतिक मंचांवर आपण सादरीकरण केलेलं आहे, तो अनुभव आणि त्या आठवणी कशा आहेत?
1: अतिशय छान आठवणी, आणि कुठलाही कलाकार त्याची ही इच्छा असते की त्याला चांगल्या श्रोत्यांसमोर सादर करायला मिळावं, की जे सहृदय श्रोते आहेत ज्यांना समजेल की त्या कलाकारांनी काय मेहनत केली आहे आणि काय विचार मांडलाय. तर असे हे काही मंच आहेत, सवाई गंधर्व महोत्सव पुण्यातला, जिथे भीमसेनजींसारखे कलाकार गायले, आमच्या प्रभाताई गायल्या, अनेक सगळेच मोठे कलाकार गायले. तर अशा मंचावरती प्रभाताई जेव्हा गेल्या त्यांना श्रद्धांजली म्हणूनच गायला बोलवलं होतं. शेवटचाच परफॉर्मन्स होता, महोत्सवाचा शेवट, आणि मला सांगायला आनंद होतो की माझ्याद्वारा नवनिर्मित प्रभावती राग मी सादर केला होता. आणि एवढ्या मोठ्या मंचावर नवनिर्मित राग सादर करणं हे फार मोठं चॅलेंज होतं, आणि लोकांनी त्याला स्टँडिंग ओव्हेशन दिलं होतं. तसंच लंडनला इंडिया फेस्टिवलमध्ये, बनारसला गायला गेलो होतो, सुभय बनारस, आपले पंतप्रधान मोदीजींचा इनिशिएटिव्ह आहे तो. पहाटे 5 वाजता 6 डिग्री टेम्परेचरमध्ये गंगेच्या काठावरती गायचं होतं, आणि तुडुंब भरलेलं मैदान गंगेच्या काठावरच पूर्ण भरलेलं असं 5-6 हजार लोक होते, आणि त्याच्यासमोर सादर केलं आणि गंगेचं भजनही सादर केलं होतं. तर असे काही खूप छान अनुभव आहेत, श्रोत्यांच्या खूप चांगली दाद दिलेली आहे. जगद्गुरु शंकराचार्यांसमोर एकदा गायला मिळालं होतं आणि फार प्रेमाने त्यांनी ऐकलं होतं आणि रसगंधर्व असं मला म्हटलं होतं.
0: पण मग एखाद्या मैफिलीतला अविस्मरणीय असा प्रसंग तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल.
1: एक प्रसंग सांगावा असं वाटतो, कर्नाटकामध्ये कुंदगोळ हे सवाई गंधर्वांचं जन्मस्थान, सवाई गंधर्व हे खूप मोठे कलाकार, त्यांचे शिष्य गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी असे सगळे त्यांचे शिष्य, आणि त्या कार्यक्रमामध्ये गंगूबाई हनगल पद्मविभूषण होत्या, त्या ऐकायला आल्या होत्या, आणि त्यांनी तो कार्यक्रम ऐकून खूप शाबासकी दिली होती. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी अजून एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता सकाळी हुबळी सर्कलमध्ये, आणि त्यांनी माझं तिकीट होतं परतीचं, तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही कॅन्सल करा उद्या सकाळीपर्यंत गाऊन जा. त्या 92 वर्षाच्या होत्या आणि तेव्हा मी 22 वर्षाचा होतो, असं 70 वर्षाचं अंतर होतं. आणि एक आणखीन सांगावं असं वाटतं की मला भीमसेन जोशी शिष्यवृत्ती मिळाली होती विलेपार्ले सर्कल मुंबईची, आणि पुण्याला तेव्हा जाणं झालं आणि भीमसेनजी सवाई गंधर्व समारोहात येणार होते असं कळलं होतं, तर तिथे जाऊन त्यांना भेटलो मी. गर्दी होती तरी छोटासा होतो, जाऊन भेटलो त्यांना खाली असं गर्दीतून वाकून, आणि त्यांना सांगितलं मला तुमच्या नावाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर त्यांनी जवळ बसवून घेतलं आणि पाठीवर हात फिरवला आणि असंच गाणं म्हण असं सांगितलं, आणि त्यानंतर कोणीतरी आर्टिस्ट गाणार होते तर तो संपूर्ण कार्यक्रम त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि ते ऐकत होते. तर तो स्पर्श मला आठवतो.
0: आणखी सांगताय पण काटे माझ्या अंगावर येत आहेत, आणि तो अनुभव कसा असेल याची प्रचिती मला डोळ्यांपुढे उभी राहते अगदी.
1: छान अनुभव होता,
0: खूप सुंदर, खूप सुंदर. सर, किराणा घराणे आणि परंपरा आणि प्रवाह
1: बरोबर
0: या पुस्तकाची निर्मितीची संकल्पना नेमकी कशी सुचली?
1: हो, साधारण माझा जो PhD चा रिसर्च होता त्याच्यावरतीच काही संस्कार केले साधारण किराणा घराण्याचे, आणि त्याला पुस्तक रूप दिलं होतं.
0: अच्छा.
1: आणि त्याचबरोबर एक माझं फार इंटरेस्टिंग आहे की एक कथा संग्रह आहे, मध्यान्नच्या मैफली असं त्याचं नाव आहे, अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं, संस्कार प्रकाशनचं आहे. तर त्यामध्ये असं आहे की सामान्य लोकांच्या आयुष्यात जेव्हा संगीत येतं ना, तर त्यांचं आयुष्य कसं बदलतं, म्हणजे या कथा कोणा मोठ्या कलाकारांच्या नाही आहेत, सामान्य लोकांच्या आहेत, म्हणजे अगदी. आणि मी पाहिलेल्या आहेत, बहुतेक तरी सत्यकथा आहेत, की काही लोक एकदम भयकून जातात, काही लोक एकदम पाय सुटतात जमिनीवरनं, काही लोकांना फार कधी कधी आधारही मिळतो असंही होतं. तर अशा ज्या वेगळ्या वेगळ्या घटना पाहिलेल्या आहेत, तर त्यांना एक कथारूप दिलंय आणि ते केले, तर अनेक लोक त्याच्यावर एकांकिका वगैरे करत आहेत, नाट्य प्रयोग वाचनाचे प्रयोग होत आहेत, तर असं काही काही त्याच्यावर घडत आहे. तर ही दोन पुस्तकं सध्या माझं बंदिशींचं हे मध्यान्नच्या मैफली, किराणा घराण्याचं मराठी आणि इंग्लिश, अशी सध्या ट्रेंडिंग आहेत पुस्तकं.
0: सुंदर सुंदर, हा प्रवास खरंच तुमचा खूप छान आहे. पण मला सांगा ना, कलाकार आणि लेखक या दोन्ही भूमिका निभावताना नेमकी कुठली भूमिका जास्त आव्हानात्मक वाटते?
1: नाही, मी गायकच आहे, म्हणजे जे माझं लिखाण आहे ते गाण्याच्या संबंधातच आहे, म्हणजे माझ्या गाण्याचं संगीताचं एक्सटेन्शनच आहे जे माझं लेखन आहे किंवा संगीत रचना आहेत. कारण गाण्यामध्येही काय आहे की आता मला कवितांची खूप आवड आहे पहिल्यापासून, मी लिहिल्यात सुद्धा अनेक कविता, तर त्याच्यामुळे कवितांकडे माझा कल पहिल्यापासून होता आणि म्हणून त्यातून बंदिशी झाल्या, आणि लिहिण्याची आवड वाचण्याची आवड म्हणूनच त्यातनं लिहिलं गेलं असं झालं. आणि अनेक सुगम संगीताची गाणी मी गायलेली आहेत, काही थोडी चित्रपटांची गायली आहेत, काही शॉर्ट फिल्म्सची गायली आहेत, एक तमिळ गीत मी गायलं आहे की जिथे जे साऊथमध्ये खूप पॉप्युलर आहे ते गीत गायलेलं
0: आहे. ऐकायला नक्कीच आवडेल मला तमिळ गीत, एक वेगळं काहीतरी.
1: जरूर जरूर. पण

0: आंधळी
1: शब्द श्रोते, आता या शब्दांचा अर्थ जरी आपल्याला लागत नसला तरी ते ट्यून आणि ते स्वर नक्कीच मनाला भावतायत. राग मुद्रा सारखा 255 बंदिशींचा जो संग्रह आपण केलात, तो अनुभव कसा होता?
0: तो अनुभव फार गहिरा अनुभव होता असं मी म्हणेन की बंदिश हा भारतीय राग संगीताचा आत्मा असतो आणि बंदिश बांधणं हे फारच विचारांना चालना देणारं असतं. कारण रागाचं सगळं स्वरूप त्यात पाहिजे, त्याचं काव्य चांगलं पाहिजे, रागाचं स्वरूप कुठे तुटलं नाही पाहिजे आणि शिवाय त्यात नवीनता आली पाहिजे. तर त्याच्यामुळे हे सगळं असं करणं हे अतिशय चॅलेंजिंग होतं. म्हणजे 5 वर्ष मी दुसरं काहीच करत नव्हतं. सकाळ दुपार संध्याकाळ एक बंदिश घ्यायची आणि त्याचा विचार करत राहायचा, हा प इथं लावूया का तिथे लावूया, हा ध इथे लावूया का तिथे लावूया, आणि मग शब्दरचना करताना सुद्धा हा शब्द बरा वाटतोय का तो शब्द बरा वाटतोय, मग शब्द नुसते लिहून ठेवायचे कितीतरी वेळा, त्यातला एक शब्द निवडायचा, असं म्हणजे ते फारच काय म्हटलं त्याला पेन स्टेकिंग एफर्ट्स होते ते. पण जेव्हा तो ग्रंथ झाला आणि रसिकांनी त्याला दाद दिली, आधी तर प्रभाताईंनी खूप दाद दिली, पंडित अरुण कशाळकर किंवा शंकर अभ्यंकर अशा कलाकारांनी त्याचं ओपनिंग केलं होतं पुस्तकाचं, कौशल इनामदार संगीतकार आले होते आणि त्यांनी अगदी म्हणजे शंकर अभ्यंकरांनी तर डोक्यावर हात ठेवून नमस्कार, डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता, माफ करा आशीर्वाद दिला होता. अरुण कशाळकरांसारखे व्यक्ती ते म्हणाले की इतक्या रचना इतक्या लहान वयामध्ये तुम्ही केल्या आहेत की माझ्या या वयात सुद्धा माझी संख्या कमी आहे तुमची जास्त आहे, म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे. पण म्हणजे अशा श्रेष्ठ कलाकारांनी अभ्यासू कलाकारांनी दाद देणं, त्याच्याकडे अटेन्शन देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं मागच्या अनेक वर्षात नवीन बंदी संग्रह आलेला नव्हता आणि हा आलं, तर त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की लोकांनी खूप स्वागत केलंय त्याचं.
1: खरंच खरंच प्रेरणादायी आहे सगळंच. पण खरं म्हणजे 2 नवीन रागांची निर्मिती आणि त्यासाठी पेटंट मिळवणं ही खरं तर दुर्मिळ आणि खरंच कठीण गोष्ट आहे. पण त्यासाठी या संकल्पना वगैरे त्या कशा सुचल्या सगळं?
0: हो, राग निर्मिती जी आहे तर ती म्हणजे जेव्हा आपण रियाज करतो, एखाद्या गोष्टीचा रियाज करत असतो, तेव्हा कधी कधी असं असतं की काही वेगळे सूर आपल्याला खुळवायला लागतात, असं होतं कधी कधी, आणि त्यातून नवीन राग निर्माण होतात. आणि करून झाल्यानंतर खरं तर तो 6 महिने वर्षभर मी ठेवलेले होते, नुसतंच काहीच त्याच्यावर केलं नाही, नुसतं आपल्याला काहीतरी सुचलंय एवढं डोक्यात होतं. आणि मग मी काही माझे जे जाणकार मित्र आहेत किंवा काही लोक त्यांना मी ऐकवलं की कसं वाटतंय, तर त्या सगळ्यांनी मला फारच एक अरे फारच सुंदर वाटतं, तू हे केलंच पाहिजेस, असं खूप जणांनी केलं. मग त्यातला पहिला राग प्रभावती, जो मी माझ्या गुरुंना अर्पण केलाय म्हणून प्रभावती नाम दिलंय, तो एक संकीर्ण राग आहे, 3-4 रागांचं त्यात मिश्रण आहे. त्याबरोबर एक जोड राग आहे केदार भटियार, की केदार आणि भटियार अल्टरनेट, एक केदारची फ्रेज एक भटियारची फ्रेज असं अल्टरनेट त्याच्यामध्ये घेतलं जातं. आणि मग त्याची जी बंदिश केली आहे ती तशीच केली आहे की त्यात हरी आणि हर यांचं वर्णन आहे, की केदारच्या केदार राग जिथे तो तेव्हा शंकराचं वर्णन आहे, जिथं भटियार येतो तिकडे विष्णू वर्णन आहे, अशी ती बंदिश आहे. एक गले सोहे वैजयंती
1: एक नक्कीच ऐकायला आवडेल.

0: सोहे हा केदार फटेर आहे.
1: मस्तच मस्त.
0: तर अशा बंदिशी झालेल्या आहेत त्यातनं वेगळे, मी मगाशी सांगितलं तसं वेगळे थॉट्स त्यात बरेच टाकलेत आणि बराच विचार केलाय की आपल्याला काय करता येईल. आजच्या आणखीन हा एक मुद्दा आहे की बघा, बंदिशी ज्या असतात त्या अनेकदा पुरा जुन्या हिंदीमध्ये असतात. तर होतं असं की आजच्या काळातली जी मुलं आहेत त्यांना ते शब्द समजत नाहीत असं होतं. तर हा विचार हे करून की आजच्या लोकांना समजतील असे शब्द, की जसा टप्प्यासारखा फॉर्म, की टप्पा हा पंजाबी भाषेत असतो पारंपरिक, पण आता महाराष्ट्रातल्या लोकांना पंजाबी समजत नाही, मग त्याचा ते आनंद घेऊ शकत नाही, म्हणून हिंदी भाषेतला एक टप्पा केला आहे. तर असे पण काही गानप्रकार वेगळे वेगळे त्यामध्ये एक्सपेरिमेंट केले. एक स्वरार्थ प्रबंध म्हणून गानप्रकार आहे की त्याच्यामध्ये काव्य हेच त्याचं नोटेशन असतं.
1: अच्छा.
0: की म्हणजे त्याचे शब्द असतात तेच नोटेशन असतात.
1: उदाहरणादाखल.

0: असे आहे ते. तर त्यामुळे असे काही वेगळे प्रयोग केलेले आहेत, गीत गजला असंही बरंच गायलेलं आहे, त्याही रचना खूप केलेल्या आहेत.
1: खूपच छान. आता या वेळी आपल्याला जे नवोदित कलाकार किंवा जे अभ्यास करत आहेत संगीत क्षेत्रात, त्यांच्यासाठी म्हणून एक प्रश्न विचारते की भारतीय संगीत क्षेत्रात संशोधन आणि नवनिर्मितीसाठी अजून कुठल्या संधी उपलब्ध आहेत?
0: संधी खूप आहेत. मी म्हटलं तसं खूप वेळेला होतं असं की आपल्याकडचे जे 90-95% कलाकार आहेत, म्हणजे मी 90-95% म्हणतोय बरं का, की आवाज खूप सुंदर असतात, माहिती खूप असतं, पण ते कुणाची तरी नक्कलच करतात. ते स्वतंत्र त्यांचा विचारच करत नाहीत. म्हणजे कोणाचं तरी गाणं ऐकायचं त्यांच्यासारखं म्हणायचं, मग ते शास्त्रोक्त संगीत असो किंवा सुगम संगीत असो, तर अशी जी नक्कल असते ती एका स्तराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही स्पर्धेत भाग घेता, शाळा कॉलेजमध्ये असता, तोपर्यंत ते चालतं, पण पुढे कलाकार म्हणून एस्टॅब्लिश तुम्हाला व्हायचं असेल तर हा ही नक्कल चालत नाही. तर मला हेच सांगायचं आहे की यासाठी तुम्ही स्वतः तालीम घ्या, स्वतः विचार करा. आणि सुरुवातीला ठीक आहे, प्रत्येक जण सुरुवातीला कुणाचं तरी नक्कल करतच असतो, त्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. पण एक स्तर गाठल्यानंतर तुम्ही तुमचा विचार प्रस्तुत केला पाहिजे. आणि जे मी म्हणत तसं 90-95% लोक नक्कल करतात आणि म्हणजे 5% लोक स्वतःच करू शकतात, त्यालाच आपण कलाकार म्हणतो.
1: आणखीन एक प्रश्न विचारते की ती तुम्ही विद्यार्थी घडवत असताना सर्वात जास्त कुठल्या मूल्यांवर अधिक भर देत असतात, जेणेकरून विद्यार्थी जो आहे तो अगदी सुसंस्कृत घडवला जाईल असा?
0: बरोबर, हे तुम्ही छान बोललात, सुसंस्कृत की म्हणजे तुमचं व्यक्तित्व जे असतं, चरित्र व्यक्तित्व, हे तुमच्या कलेमध्ये उतरत असतं, मग ती कोणतीही कला असो. त्याच्यामुळे तुमची जडणघडण जी आहे ती त्या प्रकारची हवी. आणि जो संगीताचा विद्यार्थी आहे तो संवेदनशील हवा, म्हणजे त्याला काव्य समजलं पाहिजे, त्याला चांगलं शिल्प चित्र सगळं समजलं पाहिजे, तर त्याचं गाणं चांगलं
1: कळलं पाहिजे,
0: भाव कळला पाहिजे, तर ते होणार. मानवी भावभावना समजल्या पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी डेव्हलप होण्यासाठी म्हणून मग या गोष्टी वाचन, कविता वाचणं, चांगल्या मैफली ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत, त्याशिवाय नाही होऊ शकत. आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगतो की उघड्या डोळ्याने सगळं पहा, ऐका, तरच तुम्हाला ते चांगलं येईल. आणि मी म्हटलं तसं परत ओरिजिनॅलिटीचा भाग आहे की नक्कल ठीक आहे सुरुवातीला आपण करत असतो, पण आपल्याला संगीताची मूल्य कळली पाहिजे. मूल्य म्हणजे काय, की सूर कसा आहे, त्याचा व्यवहार कसा आहे, लय कशी आहे, तिचा बर्ताव कसा आहे, राग कसा आहे. आणि मला जर लाईट म्युझिक गायचं आहे, गीत, गजल, सिनेमाचं गीतही मला जर गायचं आहे, तर माझे उच्चारण कसं हवं, माझं एक्सप्रेशन कसं हवं, आणि तुमचा आवाज तसा बनवला पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे अनेक लोक आज फिल्म म्युझिक गाण्यामध्ये इंटरेस्टेड असतात हे मला माहिती आहे, सगळेजणच असतात. तर फिल्म म्युझिकसाठी एक त्याची डिमांड आहे वेगळी, तर तसा तुमचा आवाज बनला पाहिजे, तसं प्रोजेक्शन तुमच्या गळ्यात पाहिजे, आणि ते तुम्हाला करता आलं पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि अनेक जण माझ्याकडे, अनेक प्लेबॅक सिंगरही शिकतात फिल्म म्युझिकचं शिकतात, तर असे अनेक जण आहेत.
1: तर आजच्या नवोदित कलाकारांसाठी हा खूप चांगला असा संदेश तुम्ही दिलेला आहेच. तर हे सगळं करत असताना संगीत साधनेत सातत्य टिकवण्यासाठी तुमची दिनचर्या नेमकी कशी असते त्याबद्दल सुद्धा सांगा ना.
0: दिनचर्या म्हणजे फार काही फार करत असतो बऱ्याच गोष्टी, त्याच्यामुळे कधी कधी दिवस पुरत नाही, म्हणजे चिडचिड होते, आपण काहीच केलं नाही, ते राहिलं असं होत असतं. ते फ्रस्ट्रेशन प्रत्येक आर्टिस्टकडे असतं. आणि असं असतं की आपल्या व्यवहारातल्या गोष्टी तर चुकत नसतात, त्या कराव्याच लागतात. मग असं होतं की, पण असा एक स्वतःला प्रण करून घेतलेला आहे की गायल्याशिवाय झोपायचं नाही किंवा जेवायचं नाही. तर मग असं होतं, सगळं आवरतो, सगळं करतो, आणि मग 10:30 गायला बसतो, मग रात्री 1 असं वगैरे गायचं, पण पूर्ण गाऊन झाल्याशिवाय झोपायचं नाही. असं म्हणजे प्रयत्न असतो की नॉर्मल टायमिंगमध्ये व्हावं, पण झालं नाही तर असं करायचं, पण गायचं. म्हणजे एक वेळ बाकीच्या 4 गोष्टी राहिल्या तरी चालतील, पण गाणं राहिलं नाही पाहिजे असं असं असतं.
1: आयुष्य म्हटलं म्हणजे कठीण प्रसंग, अडथळे, अडचणी, हे सगळं आलंच. या सगळ्या अडथळ्यांबद्दल बोलायचं झाल्यास तुम्हाला नेमकी कौटुंबिक साथ कशी मिळाली?
0: कौटुंबिक साथ खूप छान मिळाली. म्हणजे माझी आई म्हणजे संगीत शिक्षिका होती, वडीलही संगीत प्रेमी होते, तर त्याच्यामुळे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं शिकायला. पण अडचण अशी होती की मी सोलापूर सारख्या ठिकाणी होतो, की सोलापुरामध्ये फार संधी गाण्यासंदर्भातल्या नव्हत्या, शिकवणारे लोक नव्हते. म्हणून मी सांगितलं तसं, मला सोलापूर मुंबई जाऊन येऊन शिकावं लागलं, व कुठेही ट्रेनमध्ये बसायचं, बसमध्ये कुठेही बसून जायचं, शिकायचं, परत यायचं, म्हणजे हा भाग होता. आणि दुसरं म्हणजे की अनेक गोष्टी अशा असतात की सांगणारं कुणी नव्हतं. की जसं फॉर एक्झाम्पल, आमच्या सोलापुरामध्ये जे आकाशवाणी केंद्र होतं, तर तिथे ऑडिशन्स वगैरे द्यायची सोय नव्हती. ते फक्त रेकॉर्डिंग प्ले करायचं असं केंद्र होतं. तर अनेक वर्ष हे माहीत नव्हतं की आपल्याला आकाशवाणीची ऑडिशन दिली पाहिजे, किंवा आपल्याला अजून कुठलीही परीक्षा स्कॉलरशिपसाठी इकडे गेलं पाहिजे, तिकडे हा फॉर्म. म्हणजे हा जो गायडन्स आहे, हा गायडन्स फार वर्ष मिळाला नाही. मग नंतर स्वतःचं स्वतः शोध

0: राहायचं, त्याच्यासाठी खटपट करायची असं. आणि मग मी मुंबईत येऊन राहिलो, मग एका खोलीमध्ये राहायचं. मुंबईसारख्या ठिकाणी राहणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे. मग तिथे जाऊन लोकांना भेटायचं, ऐकवायचं, मग ते तुम्हाला कार्यक्रम द्या. म्हणजे हा जो सगळ्यात मध्ये उभं राहणं, कोणीही पाठीशी नसताना जाऊन उभं राहणं जे आहे, ही गोष्ट सोपी नाही आहे. आणि कितीतरी संगीतकार आजही मला दिसतात की म्हणजे फार चांगलं मला ओळखतात, माझं गाणं ऐकतात, मेसेज करतात की तुमचा फारच सुंदर आवाज आहे आणि आम्हाला फारच तुमचं आवडतं. पण अनेकदा होतं असं की ज्या वेळेला त्यांच्या सिनेमांमध्ये गाण्याची वेळ येते, तर त्यावेळेला त्यांना एखादा प्रस्थापित जुना गायकच हवा असतो, नव्या गायकांना त्यांना घ्यायचं असतं, असं अनेकदा होतं. आणि एखादं गाणं ऐकल्यावर मलाही असं वाटतं की अरे ह्याच्यापेक्षा आपण हे गाणं खूपच चांगलं गायलं असतं या गायकापेक्षा, असंही वाटतं. पण आता त्याला पर्याय नाही, तर त्यामुळे मला हेच वाटतं की आपलं काम आपण प्रामाणिकपणे करावं, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि मग त्यातून नक्कीच काहीतरी चांगलं मिळतं.
1: आजपर्यंत अनेक पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत, पण तुमच्या हृदयाच्या सर्वात जवळचा पुरस्कार जो आहे तो कुठला आणि का?
0: सगळ्यात जवळचे पुरस्कार खरं तर श्रोते जेव्हा दाद देतात तेव्हा खरं तर वाटतं की श्रोते जेव्हा कोणीतरी आपण वेगळ्या गावात कुठेतरी गात असतो, आपल्याला कोणी ओळखणार नसतं, पण ते श्रोते तुमचं गाणं ऐकतात आणि कडकडून टाळी वाजवतात, नंतर येऊन भेटतात, एखाद्याच्या डोळ्यात अश्रू असतात, तर असे लोक कायम लक्षात राहतात. मधु मंगेश कर्णिक कवी जे आहेत, ते एकदा माझ्या कार्यक्रमाला आले होते, पद्मश्री आहेत ते, फार मोठे कवी, लेखक कवी, तर ते आले होते आणि कार्यक्रम झाल्यावर ते स्टेजवर आले आणि त्यांनी सांगितलं की ह्यांना आजपासून पंडित म्हटलं जावं असं त्यांनी सांगितलं होतं. आणि अशा काही गोष्टी असतात की ह्या मनामध्ये राहतात. आता त्याचा मी काही उपयोग करत नाही, मी काही पंडित माझ्या नावासमोर लिहित नाही, पण हा एक आशीर्वाद आपल्याला जरूर मिळतो.
1: खरंच या सुरेल संवादातनं आपल्या रसिक श्रोत्यांना सुद्धा तुमच्या संगीत साधण्याची कल्पना आलीच असेल. जाता जाता एक रॅपिड फायर सारखा एक राऊंड घेऊया, छोटे प्रश्न तुम्हाला पटकन उत्तर द्यायचे आहेत. एका शब्दात संगीत.
0: प्रेम.
1: वा सुंदर. तुमचा सर्वात आवडता राग.
0: यमन.
1: आवडती मैफिल.
0: सवाई गंधर्वातली.
1: गुरूंकडून मिळालेला सर्वात सुंदर सल्ला.
0: स्वतःच स्वत्व जप.
1: वा. संगीताविषयी तुमची आवड.
0: शांत संगीत. शांत.
1: आणि शेवटी जीवन मंत्र.
0: प्रामाणिकपणे आपलं काम करावं, आपल्यापर्यंत यश येतच.
1: खूप छान, खूप छान. सर आजच्या या सुरेल आणि प्रेरणादायी संवादातून आम्हाला तुमच्या संगीत साधनेचा, संशोधनाचा, गुरुभक्तीचा आणि अथक परिश्रमांचा जवळून परिचय झालाच आहे. तुमच्या स्वरांनी केवळ रसिकांची मनं जिंकलीच नाही, तर संगीत क्षेत्राला नवी दिशासुद्धा दिली आहे. कलाकार, संशोधक, लेखक आणि गुरु या सर्व भूमिका तुम्ही अत्यंत समर्थपणे पार पाडत आहातच, ही खरोखरच अभिमानाची बाब आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच आहे. रेडिओ मनभावांच्या या मुलाखतीत तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनस्वी आभार.
0: थँक्यू सो मच.
1: थँक्यू.

पावसाळ्यात दिसणारी आणखी एक गडबड म्हणजे खाचरांमधून सोडलेल्या पाण्यामध्ये मासे पकडणारी टोळकी. हे काम शाळकरी मुलांचं. ह्या सुमारास मासे उलटे उलटे उथळ भागाकडे पोहोच जातात, नदीकडून खाचरांपर्यंत पोचतात. उथळ पाण्यात पैदास होते त्यासाठी जमलेला हा थवा आयताच मुलांच्या हातात लागतो. मात्र अस्सल मासे खाणारे श्रावणामध्ये मासे खाणं निषिद्ध मानतात. अहो, म्हणून तर माणसाच्या खालाडीतून अजूनही थोडे मासे वाचतात आणि पुढची पिढी जन्माला येते. अशा प्रकारे मासे पकडण्यासाठी बांध फोडून वरच्या खाचरातलं पाणी खालच्या खाचरात सोडावं लागतं आणि मग आपलं खाचर रिकामं झालेलं पाहून वरचा शेतकरी शंख करायला लागतो. अशा वेळी फिदी फिदी हसत अंगावरची चड्डी सांभाळत हे टोळकं जवळपास घोटाळत राहतं. हा असा पाक काढण्यासाठी अंगावरच्या धोतर किंवा साडीपासून बांबूच्या पागापर्यंत अनेक युक्त्या वापरल्या जातात. बहुतेक आदिवासींच्या घरांमधून बांबूचे सुंदर आणि डौलदार आकाराचे सुबकपणे विणलेले पाग हमखास बघायला मिळतात. या पागांचा आकार उलट्या गवळी टोपीसारखा असतो. पाण्याबरोबर आलेला मासा नेमका या पागात अडकतो आणि फटीमधून पाणी वाहून जातं. फडफडणारा मासा नेमका ओच्यात पडतो. मध्ये एका आदिवासी उन्नती प्रतिष्ठान नामक दुकानात एक पाग ₹500 असं लेबल मिरवताना पाहिला. हा पाग ज्या आदिवासींनी विणला असेल त्याच्या हातात जर कधी ₹500 पडले तर तो अगदी वेडापिसा होऊन जाईल. मला नाही वाटत त्यांनी कधी एका वेळेला ₹500 पाहिले असतील. अर्थात हे सगळे पैसे आंबील म्हणजे भाताची दारू गाळणाऱ्याकडे पोहोचणार हे अगदी नक्की. कातोडा सगळे पैसे झिंगून पुन्हा हातभर लंगोटी लावून झोकात नंगा फिरणार हे तर ठरलेलंच. एकदा एक भीषण जोडपं पाहिलं. कातकरी नवरा बायको होते ते. दोघांचेही ओठ विचित्र आकाराचे आणि जाडजूड होते, काळपट होते. माझं त्यांच्या ओठाकडे पुन्हा पुन्हा लक्ष जात होतं. काहीतरी वेगळं आहे एवढं जाणवत होतं. थोड्या वेळानी ही जोडी करवंदाच्या जाळीकडे अगदी झपाट्याने निघाली. त्यांचा तो असाधारण गायकुतेपणा पाहून मी थबकले. बाप्या झपकन वाकला आणि क्षणात पुन्हा उभा राहिला. त्याच्या हातात लोंबणाऱ्या दोरीनी अजून पणा काही काढला नव्हता, पण तो चॉकलेटी रंग आणि खवल्यांची विशिष्ट धाटणी माझ्या चांगल्या ओळखीची होती. मला नेमकं काय चाललं आहे ते पटकन समजलं. त्या जाड ओठांमागची ही कारण मीमांसा क्षणात समजून गेली. कुठेतरी वाचनात ही भानगड आली होती, पण हा समोरचा जिवंत डेमो पाहिल्याशिवाय मला काही चैन पडेना. त्या जोडीनी तो नाग अतिशय आनंदाने बरोबर घेतला. जरा अंतरावर झाडाखाली दोघंही उकिडवे बसले. मग बाप्याने त्या नागोबाला एका हाताने जमिनीवर दाबून धरलं आणि दुसऱ्या हाताने त्या सापाच्या डोक्यावर टपली मारली. तेच जनावर एकदम फुत्कारत फणाकडून सावध उभं राहिलं. आता बाप्या सरसावला. थोडं पुढे वाकून त्यांनी आपली जीभ बाहेर काढली आणि नागाला पुन्हा डिवचलं. एकीकडे जीभ दाखवत डोलणं चालूच होतं. नागोबाची जीभही भराभर हालत होती, आत बाहेर होत होती. शेवटी त्याला डिवचून घेणं असह्य झालं. त्यांनी बाप्याच्या ओठाला कडकडून डंख मारला. तो झिटपिटला आणि त्यांनी नागाला सोडून दिलं. आता त्या जोडीतली बाई सरसावली. तिने बाप्याचं तोंड आपल्या हातात धरलं आणि आपल्या ओठांनी बाप्याच्या तोंडातलं जास्तीचं विष ओढून घेतलं. अर्थात त्यावेळी तिने नेमकं काय केलं हे काही मला कळलं नव्हतं, पण मी जेव्हा तिला दुसऱ्या दिवशी गाठलं तेव्हा तिने हे सगळं मला अगदी छान रंगवून सांगितलं. दोघांच्याही तोंडाचा रंग बघता बघता पालटला. डोळ्यामधली ती छटा मी कधीही विसरू शकणार नाही. थोड्याच वेळात त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली. हा नशा करण्याचा खास आदिवासी प्रकार. ही मंडळी फार जगत नाहीत असं कळलं.

चूल म्हटलं म्हणजे काहीतरी पेटवायला किंवा भाजायला एवढंच माहीत होतं, पण ही चूल पोटाबरोबर हातापायांना देखील ऊब देते आणि भर पावसात शेतामध्ये राबल्यावर जेवणा इतकीच ही ऊब देखील महत्वाची असते हे 8-8 तास धुवांधार पावसात काम केल्यावरच लक्षात यायला लागलं. आमच्या पुण्यात सगळ्या पालेभाज्या मिळतात असा मला एक अभिमान होता, पण शेतावर राहायला लागल्यावर पूर्वी कधीही न पाहिलेल्या कितीतरी भाज्या माहीत झाल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि शेवटी इथे कितीतरी प्रकारच्या भाज्या असतात. नुसत्या पालेभाज्याच जवळजवळ 35-40 प्रकारच्या असतात, यातल्या 20-25 माझ्याकडे खाल्ल्या देखील जातात. तर काय सांगत होते की पावसाळ्यात खूप पालेभाज्या असतात पण नंतर मात्र अगदी ठणठण गोपाळ. म्हणून चुलीच्या वर एक लाकडी चौकट टांगलेली असते, त्यावर स्वच्छ धुतलेल्या आणि निवडलेल्या पालेभाज्या पसरून ठेवतात. चुलीच्या धगीमुळे अगदी धोधो पावसात देखील त्या सुकतात, त्याला एक धुरकट वास लागतो आणि खरं सांगू सवयीनी तो खूप आवडायला देखील लागतो. अशा कितीतरी भाज्यांची भुकटी घराघरातून साठवलेली असते. आमच्या घरांमधून आत्ता कुठे मायक्रोवेव्ह दिसायला लागले, पण लाकडं ओढून ठेवून अगदी मंद आच ठेवली तर अन्न छान गरम राहतं हे मला तिथेच कळलं. त्यावर पाण्याचं भगुणं म्हणजे पातेलं टेकवलेलं असतंच. या गरम पाण्याचा उपयोग हात त्वाण धुण्यापासून ते इरी गेलेलं भाकरीचं पीठ भिजवण्यापर्यंत सगळीकडेच होतो. भांड्यांचं वशट म्हणजे तेलकटपणा घालवता येतो आणि बाहेर पाऊल वाजलं रे वाजलं की चा ठेवता येतो. बाहेरून आलेल्या नवऱ्यांनी स्वयंपाकघराच्या अंधाराकडे डोकावून चा दे रे थोडा असं पुल्लिंगी वाक्य वाऱ्यावर सोडलेलं मी अनेकदा ऐकलं आहे. आणि बाहेर येणाऱ्या कपाबरोबर एखादी खास बातमी नवऱ्यापर्यंत पोहोचवलेली देखील पाहिली आहे. खोकणाऱ्या म्हाताऱ्याला गरम पाणी दिलं तर त्याच्या जीवाला वाईस बरं वाटतं हे घरोघरच्या सुनांना चांगलं माहीत असतं. पेटलेल्या चुली इतकीच राग देखील महत्वाची. अगदी दातापासून ते भांड्यापर्यंत काहीही घासायला एकदम बेस. घरात पाणी लवणलं, पार मुतलं, कोंबडं हागलं तर त्यावर राख लोटायची आणि झाडून घ्यायचं एकदम चकाचक. पपई टोमॅटोच्या बिया बुळबुळीत त्या राखेत घोळवायच्या आणि सुकवायच्या. पुढच्या बियाण्याची तयारी होते. हीच राख झाडावर टाकली की कीड कमी होते, विशेषतः मावा तुडतुडे आणि आळ्या अगदी जातात. मायक्रोन्युट्रियंट्स हा शब्द कोणी कधीच ऐकलेला नसतो, पण कंच्या पिकाला किती राख लावली म्हणजे शेतात पसरली तर पीक झोकात येतं तो हिशोब मनात अगदी पक्का असतो. भाकरी पोळी करताना पिठीचा वापर करतो ना तशी शेणाच्या गोवऱ्या थापताना राख वापरलेली मी अनेकदा पाहिली आहे. खेड्यातली स्वयंपाकघरं म्हणजे अगदी मिट्ट काळोखी आणि काजळी धरलेली, पण या काजळीचाही रुबाब असतो बरं का. नजर लागू नये म्हणून, डोलं वटावं म्हणून एका रंगेल बाप्यांनी हीच काजळी तेलात घालून डोई काळी केली आणि त्यामुळे नंतर काय काय काळं झालं तो किस्सा देखील तिथेच ऐकला बरं का. काही लाकडांचे कोळसे पडतात, ते परत जळण्यासाठी वापरता येतात आणि हो वेळप्रसंगी वाण पोराला फेकून मारण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. हे इतके उपयोग पाहिल्यावर चुलीला पर्याय म्हणून गॅसची शेगडी हे कसं काय जमणार. या जळत्या लाकडांचा एक भीषण वापर देखील पाहिला. आपल्याच मुलीला, सुनेला, नाहीतर नेबळट दिराच्या बायकोला डागण्यासाठी. चुलीतल्या लाकडाकडे सासूनी नुसतं पाहिलं तरी सुनेच्या अंगाला कापरं का सुटतं हे कळायला ह्या जळत्या लाकडाची ओळख व्हावी लागते. चिघळलेल्या जखमांवर डाग काढलेले पण पाहिले आहेत. त्याचं पुढे काय झालं हे सांगणं फार कठीण. तर असं हे चूल पुराण.

तो साधारण रात्री 10 सुमार असेल. सरपंचांच्या नातवाबरोबर आम्ही जीपनी शेतावर चाललो होतो. सांजावल्या नदीतल्या झाड्यांवर पक्षी विसावले होते. इथे रस्ता नदीच्या अगदी जवळ आलेला होता. जीप देखील मध्यम गतीने घरघरत शांत चालली होती. अचानक जीप थांबली. अगं बाबो वागरू, अगदी घाबरट आवाजात तो ओरडला. पाहतो तो काय, समोर रस्त्याच्या मध्यभागी एक भली मोठी वाघीण, चुकलं बिबटीण, आडवी पसरली होती आणि तिच्या वळवळणाऱ्या शेपटीबरोबर 3 बाळं उड्या मारत होती. बाळं अगदी गोंडस होती, छान गुटगुटीत. आई शांतपणे लोळत पडली होती आणि शेपटीचं फक्त शेवटचं टोक वळवळत होतं. पिल्लं त्याच्याशी खेळत होती. ही त्यांनी पुढे करायची शिकार जी होती त्याची पूर्वतयारी होती. मला आणि माझ्या नवऱ्याला उघड्यावर जंगली जनावरं पाहायची सवय होती. सरकारतर्फे जो व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये दर 3 वर्षांनी प्राण्यांची मोजदात होते. यावेळी प्रशिक्षित अशा नागरी लोकांनाही सहभागी करून घेतलं जातं. शिवाय भटकंतीची आवड होती ती वेगळीच. थोडक्यात काय तर आम्ही अनेक वेळा जंगलात राहिलो होतो आणि वेगवेगळ्या जंगली प्राण्यांची गाठ देखील पडली होती. त्यांच्या स्वभावाची साधारण ओळख नक्कीच होती, पण पिलांसकट वाघीण असं पहिल्यांदाच पाहत होतो. अशी वाघीण नक्कीच धोकादायक असते, पण तिच्यातील आई पाहून मात्र आम्ही अगदी मंत्रमुग्ध झालो. जीपचे दिवे चालूच होते. तिचे डोळे दिपल्यामुळे ती एकटक आमच्याकडे पाहत राहिली. असा बराच वेळ गेल्यावर आम्ही भानावर आलो आणि मग जीपचे दिवे विझवायला लावले. तेव्हा कुठे ती शांतपणे चालत पिलांना घेऊन नदीवर गेली, आमच्या तिथे असण्याची जरा देखील दखल न घेता. तो आमच्यावरचा विश्वास होता की स्वतःच्या क्षमतेबद्दलचा आत्मविश्वास की दोन्ही थोडं थोडं काय असेल ते ती बिबटीनंच जाणे. घराजवळ एक डवरा होता, म्हणजे साधारण 3 फूट व्यासाची ओलसर अशी जमीन. 12 महिने असणाऱ्या ओलीवर हर प्रकारची फुलपाखरं, किडे, मुंग्या, कितीतरी पक्षी यायचे. या थोड्याशा ओलाव्यावर आनंदाने घिरट्या घालणारं जीवन पाहिलं की अगदी थक्क व्हायला व्हायचं. तिथे मागे घायपाताची झाडं होती, घायताळ म्हणायचो त्याला. त्यामध्ये नेहमी साप वावरताना दिसायचे. माझी आई आणि आत्या तिथे राहायच्या. पहाटे उठून आवारभर फिरायच्या, काळजी वाटायची थोडी. म्हणून घायपात उपटायला एका माणसाला बोलवलं होतं. नेहमीसारखं आजोबा मंडळ येऊन बसलं होतं. घायपात उपटून झाले होते. अपेक्षेपेक्षा कमीच वेळ लागला. मनात आलं, छान उतारावर आणि घराच्या अगदी जवळ अशी जागा आहे, छोटं शेततळं बनवता आलं तर पाहावं. अजून थोडं खणल्यावर उमराचं खोड लागलं. त्याच्या गुलाबीसर रंगामुळे ते उमराचंच आहे हे लगेच कळलं. सगळे म्हणायला लागले, इथे नक्की पाणी लागेल. पुढचा तो डवरा देखील हेच सांगत होता. दिवसाची मजुरी तर द्यावीच लागणार होती. म्हटलं, खण अजून 1.5 हात खड्डा झाला असेल किंवा नसेल. अचानक गणपती आणि लक्ष्मीच्या चकचकीत चपट्या मूर्ती निघाल्या. आश्चर्य वाटलं. आमच्या आधी इथं फारसं कोणी येत नव्हतं आणि जे येत होते ते डवऱ्याचा नको तो उपयोगच करायचे. आणि हे देव ह्या भागातले नक्कीच नाहीत असं आजोबा मंडळाचं ठाम मत होतं. घरोघर काळूबाई, शंकर नाहीतर दत्त असायचा. ट्रान्सपोर्टवाले असतील तर बालाजी नाहीतर अंबाबाई पण दिसायची. आता तर सगळा गाव गोळा झाला. 4-5 फूट खणून झालं असेल नसेल, एकदम पाणी उलटं उसळायला लागलं. प्रचंड वेगाने उसळणारं कारंज पाहून माणसं पटापट बाजूला झाली. डोंगरावर तळं आहे त्यामुळे हे कारंज उडत होतं यात काही फारसं विशेष नव्हतं. पण आधी निघालेल्या पतवा आणि आता हे उसळणारं पाणी म्हणजे जत्रा भरायला अगदी पुरेसं खाद्य होतं. या जागेभोवती भातखाचर होतं, ते पूर्ण भरलं तरी पाणी काही थांबेना. आणि मग आई घाबरली. रात्री एका शेतकरी कुटुंबात जाऊन राहिली. अहो सकाळ झाली तरी पाण्याचं वाहणं आपलं चालूच. कोणीतरी जाऊन भैरोबाला नारळ फोडला आणि त्याचं थोडंसं पाणी आणून ह्या पाण्यावर शिंपडलं. 1.5-2 तासानंतर पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. भैरोबाच्या कर्तृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. तिथे छोटी विहीर आणि डवऱ्यावर छोटा हौद बांधून घेतला. यानंतर 10 वर्ष आई तिथे राहिली. पाण्याची पातळी 2.5 फुटाहून कधीही कमी झाली नाही. पूर्ण उपसली तरी 1.5 तासामध्ये पुन्हा पाणी आपलं असायचं. पावसाच्या तोंडावर हौद कोरडा व्हायचा. विहिरीत पाणी नाही
असं फक्त 3-4 दिवस असायचं. या 3-4 दिवसात तिथे एक नाटक नेहमी घडायचं. विहीर ते हौद या मधल्या झऱ्यामध्ये नागाची एक जोडी एकत्र यायची. जोडी म्हणण्यापेक्षा ते तिघ असायचे, म्हणजे त्यातले जे वळसे घालत उभे राहतात ना ते असतात दोन्ही नर, आणि मादी कुठेतरी पलीकडे शांतपणे पडून हे सगळं युद्ध पाहत असते. त्याच्यामध्ये जो जिंकतो त्याच्याबरोबर ती चालायला लागते, मागे उरलेल्याचं काय झालं याचा जरा सुद्धा विचार न करता. एकमेकात 2-3 दिवस अगदी गुंग असायचे ते. त्यांच्या फुतकारांनी परिसर जागा झालेला असायचा आणि त्यांना हळदी कुंकू वाहण्याची बायकांची घाई उडालेली असायची. हे 3-4 दिवस पार पडले की हमखास पाऊस पडायचा, झरे सुरू व्हायचे. तो नागाचा ब्रीडिंग सीझन होता आणि नाग ठराविक जागेवर राहतात, ठरलेल्याच मार्गाने जाये करतात आणि ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या पद्धतीनेच वावरतात हे नंतरच्या वर्षांनी आम्हाला शिकवलं होतं. आमच्या या विहिरीभोवती एवढे योगायोग गोळा झाले होते की एखादं तीर्थक्षेत्र जन्माला घालणं आम्हाला अगदी सहज शक्य झालं असतं. पण यांच्यासारख्या शिकलेल्या माणसांची डोसकी सारखा अभ्यास करून हलकी वातात आणि मग असं द्याव दारी आला तरी खुटाणा करत हिंट्यात, आमच्याबद्दलचं हे मत अगदी ठाम झालं होतं. ते काही असलं तरी इतर बाबतीत मात्र आजही हे लोक आम्हाला विचारतात. गाव सोडून 7-8 वर्ष झाली तरी आमचं नाव निघतं, पुण्याला आल्यावर मुद्दाम वाकडीवाट करून आम्हाला भेटायलाही येतात. थोडक्यात काय तर नवऱ्यांनी जरा दाढी वाढवायचं मनावर घेतलं असतं तर आमचा चरितार्थ अगदी घर बसल्या छान चालला असता. आजकाल देवाचा धंदा जाम तेजीत आहे राव, छान श्रीमंत झालो असतो. पण आमच्या शिक्षणाने आमचा घात केला हो.

श्रोतेहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोते हो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हारजीतचा लपंडाव हा चालूच असतो, जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अवीटगोडी चाखायची असते तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं आणि ते दुसऱ्यालाही जगू द्यावं हसत हसत. मैत्रिणींनो, माझ्या मते बिनपटाची चौकट या पुस्तकाचं वाचन प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करावं, कारण बालवयात या पुस्तकाच्या लेखिकेनं अनंत अशा यातना दुःख सोसली की ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही हो. आणि अशा या खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून आज त्या आपलं यशस्वी जीवन जगताहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग पहिला,
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोप चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आईवडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली. माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव. तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथं मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभाव गुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावांवर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली.

0: त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावांवरच येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरे तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते. जानवही ते घालत होते. त्यातच ते दोन पोरांचे पाप होते. घरात बायको होती. साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती. पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणार होत. आणि हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलानी साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले. जणू झाशीच्या राणीचाच अवतार. झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजय सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं. रिकेबीत पाय ठेवताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर, कुणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी गाव सोडला. त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कुणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात,
1: तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती.
0: आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावेत. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवटपर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं,
2: कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली.
0: आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती. दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे, खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाहीत. तीही आली नाही. या दोघांचा मात्र एकमेकात खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म. पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुक अंधुकच आठवत. आमचं घर खूप उंचावर होतं, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक

0: एक मोठा दरवाजा, म्हणजे नुसती चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या. आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. चार सहा पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी. तिथो मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली. त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाढलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. धाणीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं. आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे. चटई टाकायचे, त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता. फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील, त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवायची वेळ आली, तर जो कुणी उठवेल त्याला एक थापड खावीच लागे. म्हणजे मी किंवा श्रीरामच, रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये दीड दीड दोन दोन वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौखं भावंड झालो होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता. मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाई गुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी चार पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे. सोहळ्यात आईचं भलतंच सोहळं. ब्राह्मण असल्यानं, त्याच संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठापण विसरून सोहळा बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलं बाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार की त्यांचा पारा चढायचा. कापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं घर पार बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा? नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. या संतापापायीच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोटं नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण तो अगदी आजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं. खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई, पैसे 2 दिवसानंतर आणून देतो. लई नडीत आहे. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस? काय सामान दिलंस? किती पैसे घेतलेस? कुठे आहेत ते पैसे? आई कप्पच. कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे माझे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई कप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले. हाताच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दळणकण पाठीत खातला. दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर आई भोवळ येऊन थाडकण खाली कोसळली. पलीकडून भलं मोठं एक दगडी जात होतं. त्यावरच तिचं डोकं आपटलं. फक्त एकदाच आई म्हटलं. जात्याच्या बाजूनी रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडक लाल भडक होऊन खाली पडलेलं होत. सगळे केस रक्तानं माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी लोळी पांगळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यांदी हंबरडा फोडला. बरोबर दोन्ही भावंडही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवीभर पाणी ढसा ढसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांनो, हे काय झालं? संपलं सार. माझी ही चार पाखर चार दिशांना पांगतील. क्षणात त्यांना त्यांचा आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच शेवटचं घेणं. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये गेले. इकडे आईला बैलगाडीत खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे 4-5 दिवसानंतर तिचा प्राण गेला. ह्या आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली, वडील पोलीस कस्टडीत.
1: आताच आपण बिन पटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.
2: युनेस्को दिल्ली प्रस्तुत करता है खाना बदोशों की दुनिया.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

श्रोते हो नमस्कार. आपण ठेवून केलाय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत. 12 जून हा दिवस जागतिक स्तरावर मानवी हक्क आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक बालमजूर विरोधी दिन. मुलांच्या हाती पाटी आणि पेन्सिल द्या, काम नाही, हा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे आजचा दिवस जगभरात पाळला जातो. बालमजुरीचं समूळ उच्चाटन करून निष्पाप बालकांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जयंती अँन फ्रँक. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील भीषण वास्तव आपल्या डायरीच्या माध्यमातून जगासमोर मांडणारी ज्यू मुलगी अँन फ्रँक हिचा जन्मदिवस. तिची डायरी आजही जगभरात प्रेरणादायी मानली जाते. ई श्रीधरन. भारताचे मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे विख्यात अभियंते ई श्रीधरन यांचा आज जन्मदिवस. कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोच्या उभारणीत यांचं योगदान अतुलनीय आहे. आणि आजची बोधकथा. भारताचे मेट्रोमॅन ई श्रीधरन यांच्याकडे जेव्हा एक मोठा रेल्वे प्रकल्प आला तेव्हा कामाची मुदत खूप कमी होती. काही सहकाऱ्यांनी सांगितलं की सर, हे वेळेत पूर्ण करणं अशक्य आहे. श्रीधरन यांनी शांतपणे उत्तर दिलं, जर आपण प्रत्येक मिनिटाचे योग्य नियोजन केलं आणि प्रामाणिकपणे कष्ट केले तर वेळ आपल्या मागे धावते. अशक्य काहीच नसतं, फक्त आपला निश्चय पक्का असावा लागतो. त्यांनी तो प्रकल्प वेळेआधीच पूर्ण करून दाखवला. वेळेचं नियोजन, शिस्त आणि कामाप्रती प्रामाणिकपणा असेल तर आपण कोणत्याही कठीण लक्ष्याला सहज गाठू शकतो. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. ज्या दिवशी तुम्ही एखाद्या लहान मुलाला शिक्षणासाठी मदत करता किंवा कोणाच्या तरी शोषणाविरुद्ध आवाज उठवता तेव्हा तो प्रत्येक दिवस खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो. तेव्हा ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत.

श्रीराम समर्थ 12 जून। परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू। द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे। आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल। हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे। प्रपंचाच्या 10 दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे। तिच्याकडे आपण लक्ष लावावे। काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय। परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही म्हणजे

किती नाही तर मी सुद्धा तिथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याच्या अवडंबर मोठे असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही, म्हणून परमार्थात मानस पूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतवण्यासाठी काय करावे हे पाहावे. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता. बापाने मुलाला पहिल्याप्रथम गोट्या इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचे शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो, त्याला काय करावे? हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे. आपल्या ध्यानातही येत नाही, इतके सूक्ष्म असे वासरेचे बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते. त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरता संतांनी एक मार्ग सुचवला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उडू न देणे. प्रपंचातली विघ्ने ही सूचना वजा असतात, ती आपल्याला जागे करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता, हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात, तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामाचाच स्वतःला विसरून जावे. हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला. ज्या

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, जनावराच्या उत्तम आरोग्यासाठी पूरक खाद्य अत्यंत महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या जनावरासाठी उत्तम पूरक खाद्य म्हणून ॲझोला ही पाण्याच्या पृष्ठभागावर वाढणारी नेचा वर्गातील वनस्पती अत्यंत चांगल्या प्रकारे पूरक खाद्य म्हणून काम करू शकते त्याबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेऊया. ॲझोलामध्ये 25 ते 35% प्रथिन असून ते पचनास अतिशय हलके असतात. 10 ते 15% क्षार व 8 ते 10% ॲमिनो ॲसिड ॲझोलामध्ये असतं. तसेच जीवनसत्व आणि कॅरोटीन आणि कॅल्शियम, झिंक यासारखी खनिजसुद्धा ॲझोलामध्ये असतात. आणि या ॲझोलाचा वापर नत्र स्थिर करणारी जैविक खतं म्हणूनही सुद्धा केला जातो. तर असं हे ॲझोला, तर या ॲझोलाच्या संदर्भामध्ये जनावरासाठी उत्तम पूरक खाद्य म्हणून जसं काम करते असं आपण म्हटलं, तर जेव्हा आपण याची तुलनात्मकदृष्ट्या इतर पिकाची पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून तुलना करतो तर आपल्याला लक्षात येईल की लसूण घासमध्ये वार्षिक उत्पन्न जे प्रति हेक्टर आहे ते 80 मेट्रिक टन प्रति हेक्टर आहे आणि 3.2 टन मेट्रिक टन त्याच्यापासून प्रोटीन मिळतं. यशवंत नेपियरमध्ये 250 मेट्रिक टन प्रति हेक्टर आपल्याला उत्पादन किंवा उत्पन्न आणि 4 मेट्रिक टन प्रोटीन मिळतं. चवळीमध्ये 35 मेट्रिक टन वार्षिक उत्पन्न आणि 1.4 मेट्रिक टन प्रोटीन मिळतं. आता याची जर तुलना आपण ॲझोलाशी केली तर आपल्याला असं लक्षात येईल की 730 ज्याला आपण म्हणतो ग्रॅम प्रति चौरस मीटर प्रतिदिन या प्रमाणात किंवा 200 ते 300 ग्रॅम प्रति चौरस मीटर प्रतिदिन इतकी याची उत्पादन क्षमता आहे. याचाच अर्थ असा की जवळपास 730 मेट्रिक टन वार्षिक उत्पन्न आपल्याला ॲझोलाचं मिळू शकतं आणि त्याच्यामधून जवळपास 20 मेट्रिक टन आपल्याला प्रोटीन मिळू शकतं किंवा प्रथिनं मिळू शकतात. म्हणजे हे अतिशय चांगल्या प्रकारे पूरक खाद्य म्हणून काम करू शकतं. तर हे जे आहे 7 ते 10 दिवसांनी पूर्ण वाफा याचा तयार होतो. याच्यासाठी अगोदर आपल्याला ॲझोला संवर्धनाच्या संदर्भात थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे. ॲझोला संवर्धनासाठी अनबिना ॲझोला या जातीचं वाण उत्तम आहे. ॲझोला लागवडीसाठी 3 मीटर बाय 1 मीटर बाय 0.2 मीटर या आकाराचा संपातळी खड्डा खोदावा, त्यामध्ये सिल्पोलिन प्रकारचा पॉलिथिन अंतरावा आणि त्यानंतर कडाच्या बाजूने विटा लावाव्या आणि सिमेंट काँक्रीटचा वापर करून पक्के वाफे तयार करून घ्यायची. त्यामुळं काय होईल की प्लॅस्टिक पेपर फाटणार नाही आणि ॲझोला संवर्धन करताना पहिल्यांदा वाफ्यामध्ये 10 ते 15 किलो चाळलेल्या मातीचा संपातळी थर द्यावा आणि 10 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गाईचं शेण, 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट वाफ्यामध्ये सोडायचं आणि ॲझोलाचं ताजं बुरशी नसलेलं बियाणं वापरायचं. साधारणतः एका वाफ्यासाठी 500 ग्रॅम ते बियाणं वापरायचं. वाफ्यातील पाण्याची पातळी वरील बाजूस 2 ते 3 इंच वाफा रिकामा राहील अशा पद्धतीने ठेवायची. 7 ते 10 दिवसांनी पूर्ण वाफा तयार होतो आणि प्लॅस्टिक ट्रे किंवा चाळणीच्या आधारे एका वाफ्यातून दररोज 1 ते 1.5 किलो ॲझोला त्याच्यापासून मिळू शकतो. त्यामुळे ॲझोलामध्ये घाण, धूळ व शेणाचा वास राहणार नाही. त्यानंतर सावलीमध्ये 3 ते 4 तासासाठी सुकण्यासाठी ठेवायचं आणि दुभत्या गाई म्हशीसाठी आंबोनात मिसळून 2 किलोपर्यंत प्रत्येकी हा जर ॲझोला खाऊ घातला तर असं केल्याने 20% पशुखाद्य कमी लागतं, तसेच 15 ते 20% दुधात व फॅटमध्ये वाढ होते असं शास्त्रज्ञांचे निष्कर्ष आहेत. आता हे ॲझोला संवर्धनासाठी आवश्यक काही काळजीसुद्धा घ्यावं लागते. त्याच्यामध्ये ॲझोला संवर्धन शक्यतो झाडाच्या सावलीत किंवा कृत्रिम सावलीत केलं पाहिजे. लागवडीसाठीच्या वाफ्यामध्ये चाळलेल्या मातीचा थर संप्रमाणात आपण पसरून टाकला पाहिजे. दर 5 दिवसांनी 20 ग्रॅम सुपरफॉस्फेट, 1 किलो शेण आणि 20 ग्रॅम खनिज मिश्रण एकत्र करून वाफ्यामध्ये सोडलं पाहिजे. ॲझोला काळा पडल्यास 10 ग्रॅम कार्बनडायझिन 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायला पाहिजे. 10 दिवसांनी 30 ते 35% पाणी बदलून यात स्वच्छ पाणी ओतलं पाहिजे आणि प्रत्येक महिन्याला खड्ड्यातील 5 किलो माती काढून नवीन चाळलेली माती त्याच्यामध्ये टाकली पाहिजे. ह्या काही पायाभूत माहिती आहेत की ज्याच्यामध्ये ॲझोला हे जनावरासाठी उत्तम पूरक खाद्य म्हणून आपण वापरू शकतो याबद्दल आपल्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये उहापोह व्हावा या अनुषंगाने टाकली. परंतु याचा वापर करण्यापूर्वी शास्त्रज्ञ जे आहेत, जसं कृषी विज्ञान केंद्र कडा येथे पशुविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहायक आहेत, त्यांच्याशी संपर्क करा, त्यांच्याकडून हे तंत्रज्ञान संपूर्णपणे जाणून घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: दररोज उगवणारा सूर्यनारायण आपल्या दिमाखदार रथात बसून पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसेनासा होतो. एक दिवस इथे संपतो, नंतर येते रात्र. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक्काल दडलेला असतो. दिवस रात्रीचं हे चक्र गेले कित्येक वर्ष चालू आहे, अगदी अविरतपणे. पृथ्वीवर अनेक स्थित्यंतर घडली, कित्येक नवीन शोध लागले, नवीन बदल घडून आले. रानटीपणा जाऊन त्याची जागा सुसंस्कृतपणानं घेतली. हे सारं घडवलं मानवानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं. माणसानं काय केलं नाही, मानवी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीनं विचार केला तर पटतील असे शास्त्रीय शोध लावले तेही माणसानंच. वर आकाशात झेप घेतली आकाशाला गवसणी घालण्याकरता, तर इकडे खाली सूर मारला समुद्र तळातला अद्भुत शोध घेण्यासाठी. माणूस म्हणतो की ही सारी धडपड, ही सारी खटपट माणसाच्या सुखासाठी आहे. ही भौतिक प्रगती आपण साधली खरी, पण त्यातून खरं सुख, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं का? समाधान, सुख, आनंद हा वृत्तीवर अवलंबून असतो. चार रंगीबेरंगी वेडीवाकडी खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून किती आनंद होतो हे आपण नित्य अनुभवतोच. खेळण्यातला आनंद ही त्या मुलाची वृत्ती असते. त्या लहान वयात ती त्याला माहीतही नसते, पण खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून जितका आनंद होतो तितकाच आनंद किंबहुना त्याहून अधिक त्या मुलांना पहिल्यांदा मोठ्या माणसांना होत असतो. खेळातील भावलाभावलीवर नाना प्रकारच्या भावनांचा, आवडीनिवडींचा आणि रागलोभादी विकारांचा आरोप करून त्यांचं कोड कौतुक पुरवताना चिमुकली मुलं आपली चिमुकली सुखदुःख विसरतात आणि त्या मुलाच्या अंतःकरणाचा तो सरळपणा आणि साधेपणा पाहून मोठ्या माणसांना आपल्या मोठ्या दुःखांचाही विसर पडतो. सिनेमात, फोटोत, वर्तमानपत्रात, कॅलेंडरवर असं एखादं गोंडस हसर बालक दिसताच आपण सारे काही विसरतो. वास्तविक ज्यामुळे माणसाचं देहपान हरपावं असं चित्रातल्या गोंडस मुलात, भावलाभावलीत, हत्ती घोड्यात किंवा चूलबोळक्यात काहीच नसतं. पण मुलांना त्यांच्या पुढं तहान भूक काही सुचत नाही, ती त्या तन्मय होऊन जातात. लहान निर्व्याज्य वृत्तीचं कौतुक आपण नेहमीच करतो आणि मग आपल्याही मनात त्यांचं कौतुक करता करता विचार येतात, रम्य ते बालपण देई देवा फिरुनी. प्रौढ माणसांनी केलेले लहान मुलांच्या साध्या भाबड्या वृत्तीचं कौतुक कधी कधी शुद्ध असतं, त्या कधी कधी त्यात हिणकस भावना मिश्रित झालेली असते. लहान मुलांच्या ठाई विचारशक्ती कमी असल्यामुळं अर्थशून्य खेळण्यातही त्यांचं मन रमू शकतं. अशा तुच्छतेच्या आविर्भावानं कित्येक वेळाला मोठी माणसं त्याच्या खेळाचं कौतुक करतात. प्रौढ बुद्धीला ज्या वस्तू नीरस आणि निरर्थक वाटतील त्यात लहान मुलं त्यांच्या अंगी समज कमी असल्यामुळं आनंद मानतात. अशा प्रौढीची लकेर मोठ्या माणसाच्या कौतुकात कित्येक वेळा असते. परंतु तसाच विचार केला तर निरर्थक वस्तूत आनंद मानणाऱ्या लहान मुलाहून आपला आनंद श्रेष्ठ दर्जाचा आहे काय? लहान मुलांना कमी समज असते असं समजणाऱ्या मोठ्या माणसांना मोठी समज खरोखरीच आलेली असते काय? आपण मुलासाठीच तर खेळणी आणतो. एखादं खेळणं त्याच्या हातून फुटतं, तुटतं, त्यावर आपली प्रतिक्रिया हीच असते ना, काय मूर्ख आहेस, कसं खेळायची सुद्धा साधी अक्कल नाही तुला. मोठ्या माणसांचा असाच समज असतो की मुलांना काय कळतं, तर मग खेळणं तुटल्यावर त्याला काही कळावं ही अपेक्षा कशी? वास्तविक प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी, मग ती तुटली तर त्याला समजून सांगायचं सोडून आपण त्यांची अक्कल काढतो. विचारी मोठ्या माणसांनी याचा विचार करावा. प्रौढ माणसांची बुद्धी खरोखरच प्रौढ झालेली असते काय? खरं तर प्रौढ माणसं कित्येक निरर्थक गोष्टी करत असतात, त्यांना कोण बोलणार? अशा माणसांचे सुखाविषयी भिन्न भिन्न असे विचार असतात आणि परस्परास निरर्थक वाटणारे असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. लहान मुलांची निर्व्याज्य वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात सदैव असते त्यांच्या दृष्टीला संसारातील दुःख आकाशात क्षणभर उठणाऱ्या जलहीन मेघाप्रमाणे दिसतात. अशा बालवृत्तीच्या मनुष्याचा आनंद अबाधित असतो आणि संसार आनंदमय आहे असं तो आपल्या वर्तनानं लोकांना शिकवत असतो. इतके या बालवृत्तीला महत्व आहे. या बालवृत्तीविषयीची हाव सदैव आपल्या मनात असायला हवी, तरच जीवन सुसह्य होईल, आनंदमय होईल.
2: रेडिओ मंदाबन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधु. दोस्तों, हम अपने इस शरीर से कितना प्यार करते हैं, इसे कोमल बनाए रखने के लिए हम क्या क्या जतन नहीं करते. महंगे लोशन, उम्दा लिबास और न जाने कितनी सुख सुविधाएं हैं. हम भूल जाते हैं कि जिस देह को हम फूलों की सेज पर सुलाना चाहते हैं, उसका अंतिम गंतव्य कुछ और ही है. कबीर साहब आज शमशान की उस आग के सामने खड़े हैं जहां दुनिया का सारा सौंदर्य और सारा अहंकार धुआं बन जाता है. वे आज हमें वह हकीकत दिखा रहे हैं जिसे हम अक्सर अपनी नज़रों से ओझल रखते हैं. आज का दोहा उदासी का नहीं बल्कि जागृति का है. आइए जानते हैं जलते हुए तन को देखकर कबीर के मन में क्या बीती. हाड़ जले जूं लाकड़ी, केस जले जूं घास, सब तन जलता देखी करी, भया कबीर उदास.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: ग्रामगीता चिंतनाच्या 12व्या भागात घेऊया. या भागाची सुरुवात करत असताना मागील भागाचं विशेष चिंतन याप्रमाणे: ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते आपुल्यापरी कराया पूर्ण, सद्बुद्धी दिली मानवा. वंदने राष्ट्रसंतांच्या सहवासात संसर्गाचा वाईट प्रभाव होऊ नये यासाठी पुढे ते लिहितात: एका पासूनी अनेक व्हावे, अनेकाशी एकत्वी आणावे, हा आपला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या. अनेक ईशना प्रेरणा, त्या कारण होती आत्मविकसना, पुत्र पौत्रादी रूपे नाना, मानव आपना प्रगटवी. कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथादिक उपजवी, जगी आपली परंपरा चालावी, ऐशी इच्छा स्वाभाविक. जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला, तो समुदायाचे कार्य विसरला तरी ते उचित कैसे. पिंड ब्रह्मांड हे निगडित, संस्कारही जगाशी संबंधित, आत्मज्ञाने राहू जीव अलिप्त, परी उपेक्षान व्हावी जगाची. सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा भावा हा संसार, देवे सोपविले कर्तव्य थोर मानवा प्रति. मानवे आपला उद्धार करावा, तैसाची समाज सुधारावा, यासाठी दिला धर्म आघवा, नेमुनी सकळा. यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार, सुखी करीन अवघाची संसार, ब्रीद तयाचे. याप्रमाणे या ग्रामगीतेच्या 12व्या भागामध्ये श्रोते म्हणतात, हे ठीक आहे महाराज, आमच्या एकट्याने काय होईल, त्यासाठी आम्ही काय करावं, आमचे म्हणणे गावातील लोक ऐकतील काय, यासाठी काय प्रक्रिया आहे ते सांगा. वंदने महाराज उत्तर देतात, आपण पुसली या प्रश्नाचे, मी उत्तर देईन साचे, परी लक्षी ठेवूनी हृदयाचे, आचरा तैसे. मी सांगेन म्हणून नव्हे, संती हेची कथिले बरवे, माझा विश्वास जेथे धावे तेची सांगेन तुम्हाला. सर्वाधी एक निश्चय, लोक असती अनुकरण प्रिय, विशेष दिशेती घेती सोय, न सांगताही मुख्य कार्यकर्त्याची राहणी, निरीक्षोनी बघती कोणी, लागती त्याच्याच मागे धावोनी, वत्स जैसे. म्हणूनी कार्यकर्त्यात असावे आकर्षण, सेवा चारित्र्याचे ओजपूर्ण, सुधारणोही त्या वाचून गावाचा कोण्या. या मार्गानेची जनजागृती, हेची सूत्र घ्यावे हाती, आपण वागावे तैसे वागती जनही सारे. यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, शरीर शुद्धी, हृदय शुद्धी, घर शुद्धी, ग्राम शुद्धी, सर्वतोपरी. जैसे तुम्ही कराल आपुले घर, ते पाहतील जन सत्वर, करतील तैसेची प्रकार आपुल्या घरी. सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारासी तसाची सोहळा, आपणही वर्तावयाचा आळा करीतो प्राणी. फुललेली बाग पाहिली, अनंत रंगी फुले फुलली, सुरस फळांनी बहरली सौंदर्य खाणी. पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या कुंजांतरी, अमोद दरवडे नानापरी फळाफळांचा. गर्द छायेतडी हिरवड, दुर्वांकुराचे जाडे कोमड, नाना रंगी पाखरे सोजवड, मन मोहविती जीवांचे. कोठे पाणी चमके आरशापरी, कोठे दगडांच्या कणांची कुसरी, कोठे कोमल रूप भूमिधरी वाटे अंकी लोळावे, कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिंगटपण, कोठे पांढरे लाल मधुन स्वर्णापरी. लतावरी झुलती पक्षी, सर्व फळाफळांचे साक्षी, जरी फिरती अंतरिक्षी, पिकली फळे त्या ठाई. उडोनी तेथेची मारेती झडप, रसाचा आस्वाद घेती अमुप, जैसा करील प्राणी संकल्प, तैसा भोग त्या पावे. जिकडे तिकडे सुगंध उसळे, उल्हासित इंद्रिये भोगती सगडे, नाक कान जीभ डोळे नाना विषय रसानंद. ऐसे दृश्य पाहे प्राणी, तेव्हा आपणही करावे वाटे मनी, जातो घरासी परतुनी सजवाया घर आपुले. लहान अंगणी बाग लावी, अथवा कुंडीतची फुले फुलवी, शृंगारी झोपडी आपुली बरवी आपुल्यापरी. जरी त्या बागची न दिसता तरी तो कैसा प्रयत्न करता, ऐसाची आहे मानव सत्तत्वता, जे देखे ते आपण करी. विशेषता ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पाहतील डोळ्याने त्याची आचरती उल्हासे. म्हणून मुख्यांचीही जबाबदारी, जे जे करतील ग्रामाभितरी, मुले आचरतील घरी दारी, माता पित्याशी वडवोनी. याकडे जरा दुर्लक्ष झाले तर वाईट संस्काराचा संसर्गात समाज यावयास वेळ लागणार नाही. प्रमुख माणूसच बिघडला तर गावच गावच दुःखात बुडेल हे सगळं कार्यकर्त्यावर आहे. गावाचा मुखंड दारू प्याला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला. मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गी. तैसेचे आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्यभिचाराचे. पहिले बिघडती मुखंड आमुचे, मग बिघडे गाव सारा. आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले म्हणूनच तैसे करू लागले लोक सर्व. स्वतः प्रथम त्याने आचरिले, मगची लोकांना सांगितले म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्याच्या. सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरची जाणं, कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही. गावी चार भले वागती तरीच गावा होय उत्तम गती. मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे. गाव म्हणजे शुद्ध आरसा, जे दाखवाल ते दिसेल सहसा, जे कराल ते करील खासा गाव आमुचा. मी जे प्रारंभी बोललो मग बघोनी प्रसन्न झालो, तैसाची घरी वर्तू लागलो ऐसे होते सकळांचे. म्हणून मी आपणाशी विनवितो, योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करूनी ठेवता येतो प्रभाव आपल्या अंगी. अस्थि पंजर फकीर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी. कार्यकर्ता तोची गावाचा, ज्यास लोभची नाही कोणाचा. आमचा गावची मोक्ष आमचा मानावा त्याने. मग त्याचा आदर्श गाव पाही, सर्व गावची सुधरवणी जाई. मुखंडावरीच गाव राही तुकड्या म्हणे.

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव स्वाभिमान रक्षण। दक्षिणा, भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो, म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असं सांगितलंय। इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत, काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो, आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई। श्यामनं आरंभ केला। आमच्या गावात एके ठिकाणी लग्न होतं, शेवंती वाङ्निश्चय जेव्हा करतात तेव्हा वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात, आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात। वधूघरचा एक उपाध्याय आणि वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात, जितकी वराकडची तितकीच वधूकडची। वराकडच्यांनी चार चार आणे दिले तर वधूपक्षही चार चार आणे देतो, जो हात करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते। लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते। अरे आपण नाही हो हात पुढे करायचा असं ते म्हणतात, पण अलीकडे पैशासाठी वापले आहोत, आगगाडीतून एजंट सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील। दारिद्र्याचा आणि दास्याचा हा परिणाम आहे। मी लग्नाला गेलो आणि मुलांमध्ये जाऊन बसलो, शाळेतील बरोबरीची आम्ही मुलं एकत्र बसलो होतो, एका बाजूने बसले म्हणून खोड्या करता येतात, टवाळकी करता येतात, कुणाच्या टोपीवर नारळाची शिंडी ठेवा, कुणाच्या खिशात खडे टाक, कुणाला हळूच चिमटा घे असं चालतं। काही मुलांनी हात पुढे केले, मीही माझा हात पुढे केला, सहज गोष्ट होऊन गेली, माझ्या लक्षात चूक आली नाही। लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो। मी दोन आणे घेऊन घरी आलो आणि मोठ्या हर्षाने आईजवळ आवयास गेलो। माझ्या श्रमाचेच ते पैसे होते। भटजी 12-12 वर्ष मंत्र शिकतात, ते विधी करतात, त्यांना घेऊ दे, मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार। प्रत्येकानं श्रमावं आणि मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसतं। आईनं विचारलं, कुठले रे पैसे? मी म्हटलं, शेवंती वाङ्निश्चयाचं लग्नात मिळाले। आई एकदम उशाळली, तिचे तोंड लाल झाले। आम्ही गरीब होतो, आपण गरीब म्हणून मुलानं दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकानं आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलानं हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, वेड्या तू का हात पुढे करायचा, तू त्या डोंगऱ्याकडचा ना। माझ्या मुलाला भिक्षुक असं का म्हटलं नाही? त्यांना आमची कीव आली, जगात दुसऱ्यानं आपली कीव करावी याहून करुणास्पद आणि दुःखप्रद दुसरी गोष्ट कोणती? आईच्या मनात असे विचार त्यावेळी आले। ते बोले ना, शून्य दृष्टीनं पाहत राहिली। आई घे ना ग पैसे, मी काही चोरून नाही आणले हो। मी काकुळतीला येऊन म्हटलं। आई म्हणाली, श्याम आपण गरीब असलो तरी आपण भिक्षुक नाही, भिक्षुकीचा धंदा आपला नाही, आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही, आपण दुसऱ्याला द्यावी। भटजी वेद शिकतात, धार्मिक कामं करतात, त्यांना शेतभात नसतं, ही दक्षिणा हेच त्यांचं उत्पन्न। मी म्हटलं,
1: आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात, शेतीभाती आहे, हे असले कसले भटजी?
0: आई म्हणाली, तो त्यांचा दोष, पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत, घरी मुलं शिकावयास ठेवीत, त्या पांडव प्रतापात नाही का की नळ राजानं ब्राह्मणास खूप धन दिलं, ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिलं। ऋषींच्या घरी कितीतरी मुलं शिकावयास राहत असतात, आपण गृहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये, तू पुन्हा पुढे हात करू नकोस, रोहिदास पानपोहीचेही पाणी प्यायला। आईनं ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले। मित्रांनो, जगापासून जितकं आम्ही घेऊ तितकं जगाचे आपण बिंदे होत असतो, आपण दिनवाने होत असतो, दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो। दिनवाने जगणं हे पापच आहे, ताठरपणे उन्नतपणे जगणं हेही पापच। जगाचे मिंदे होणं नको। युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते। आईबापांच्याही पैशावर जगणं हा तिथं मिंदेपणा आणि कमीपणा मानतात। अमेरिकेचे प्रेसिडेंट वूव्हर यांची गोष्ट सांगतात, त्यांनी आपल्या 13 वर्षाच्या मुलास मजुरीनं काम करावयास पाठवलं। धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष वूव्हर होते, पण त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली होता, काम चाललं होतं। काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला। वूव्हर साहेबांना वाईट वाटलं, पण म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन आणि श्रमाची महती शिकवण्याचे माझा मुलगा मेला। तुका म्हणे घेतो तोही नरका जातो। आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी। देवानं दिलेल्या हातपायांचा बुद्धीचा अपमान आहे। स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे। नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता। रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता। मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्यानं झरण्या, फाउंटन पेन, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू अशा वस्तू घेतल्या होत्या। मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला, पण एकही हात पुढे झाला नाही, कुणीही वस्तू घेतली नाही। तो म्हणाला, घ्या, मी प्रेमानं देत आहे। ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमानं मिळवावं, दुसऱ्यानं दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंदेपणा आणि परावलंबन यांचा उदय व्हावयाचा। या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचं आम्ही ठरवलंय। तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला। केवढी ही विचारक्रांती, केवढं स्वावलंबन, केवढं तेज, केवढी श्रमाची पूजा। श्रमात आत्मोद्धार आहे, फुकट घेण्यात आणि देण्यात पतन आहे। हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन। घरी, दारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आलं पाहिजे। उष्टे कोणाला घालू नये असा नियमच झाला पाहिजे। खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणं हाच होय। आळसानं भीक मागणारा आणि श्रीमंत असल्यामुळं गाद्यांवर लोळून खाणारा दोघंही किडेच। श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो आणि आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो। हे दोघं समाजवृक्षावरील भांडगुळं आहेत। उन्हातानात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरं फाडणारा ढोर, वाहना बांधणारा चांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत। काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा, काहीतरी मंगल असं, सुंदर असं, हितकर असं निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हास अधिकार आहे। ज्या राष्ट्रात समाज संवर्धन, समाज रक्षक, समाज पोषक, श्रमाची पूजा होते ते राष्ट्र। माझ्या आईनं मला स्वाभिमान शिकवला, मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकवलं, दुसऱ्याचं घेऊ नकोस, दुसऱ्यास दे हे शिकवलं। श्यामची आई। परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव।
2: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आणि मी आरजे शुभांगी आजच्या या खास विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते। श्रोते हो, आज आपल्या भेटीला आलेले आहेत भारतीय शास्त्रीय संगीत विश्वातील एक तेजस्वी, अभ्यासू आणि बहुआयामी असं व्यक्तिमत्व। आपल्या सुरेल गायकीने देश विदेशातील आणि प्रतिष्ठित मंच गाजवणारे संगीत संशोधक, लेखक, रचनाकार आणि मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर अतिंद्र सरवडीकर सर आपलं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे।
4: खूप खूप धन्यवाद।
3: गुरु शिष्य परंपरेतून स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉक्टर प्रभाजी अत्रे यांच्याकडून मिळालेली प्रदीर्घ तालीम, संगीत विषयातील मुंबई विद्यापीठाची पहिली डॉक्टरेट, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार, नवनिर्मिती रागांचे पेटंट आणि संगीत साहित्याची समृद्ध निर्मिती, अशा असंख्य उपलब्धींनी त्यांचा संगीत प्रवास उजळून निघालेला आहे. आज त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातील अनेक सुरेल आठवणी आणि अनुभव जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्याशी मनमोकळ्या दिलखुलास गप्पा करणार आहोत. सर, पुनश्च एकदा स्वागत. आणि सुरुवातीला मला आपल्या बालपणातील संगीताच्या आवडीबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सर.
4: बालपण म्हणजे माझं संगीतमयच होतं. आणि खरं तर संगीत आयुष्यात असं आलं की ते केव्हा आलं ते कळलंच नाही. कारण माझी आई संगीत शिक्षिका होती आणि तिच्यामुळे जसं अ आई शिकतं लहान मोल तसंच मी सारेगमा सुद्धा शिकलो आणि न कळतच गायला लागलो. मग शाळांमध्ये गाणं, गॅदरिंगमध्ये गाणं, छोटे मोठे कार्यक्रम करणं. आणि मला आठवतं माझ्या वयाच्या 7व्या वर्षी मी पहिली माझी पूर्ण वेळाची मैफल केली होती गणेशोत्सवामध्ये. आणि तेव्हापासून प्रवास सुरू झाला. आणि मग वेगळ्यावेगळ्या स्पर्धा, परीक्षा असं सगळं करता करता संगीताची खोली आणखीन समजत गेली. आणि हे किती असीम आहे, किती मोठं आहे ते आणखीन आणखीन समजत गेलं.
3: वा वा, सुंदरच. म्हणजे संगीताशी झालेली तुमची पहिली भेट बालपणीच.
4: अगदी.
3: आपण म्हणतो ना बालपणीचा काळ सुखाचा, तसा तुमचाही सुरेल असा काळ बालपणापासून सुरू झाला.
4: अगदी अगदी.
3: पण मग आपल्या आई श्रीमती वृंदा सरवडीकर आणि पंडित दत्तूसिंग गहरवार यांच्याकडून मिळालेल्या सुरुवातीच्या ज्या आठवणी आहेत त्याबद्दल काही सांगू शकाल का?
4: आई तर म्हणजे आईच होती, त्याच्यामुळे तिच्याकडून कायमच मार्गदर्शन मिळत राहायचं. खूप ती शिस्तशीर होती, अगदी कडक तिचा स्वभाव होता. त्याच्यामुळे रियाज करायचा, मेहनत करायची ही सवय लहानपणीपासून तिने लावली. आणि मेहनत केली पाहिजे आणि काहीतरी आपलं नाव झालं पाहिजे हा विचार तिने मनामध्ये रुजवला. त्यानंतर दत्तूसिंह गहरवार आमच्या सोलापूरचेच होते, पंडित विष्णू दिगंबर पारुस्करांच्या परंपरेतले होते. विनायकराव पटवर्धन ज्यांना स्वरचुडामणी म्हणत, त्यांचे ते शिष्य होते. तर त्यांच्याकडेही शिकायला मिळेल. तेही असेच अतिशय शिस्तीचे, कडक शिस्तीत रियाज करून घेणारे असे ते होते. आणि त्यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळालं. आणि मग पुढे प्रभाताई.
3: वा वा, खरंच संगीत हेच आपलं पुढे ध्येय असणार आहे किंवा मला माझी मंजिल संगीत आहे याची नेमकी जाणीव तुम्हाला कधी झाली?
4: झालं असं जेव्हा 10वी 11वीत होतो तेव्हा मला ज्याला संगीताची नजर येणं म्हणतात ना असं व्हायला लागलं. की आपण ऐकत असतो, परीक्षा देत असतो, स्पर्धेत जात असतो, पण एक जे मनाला स्पर्श करणं आहे गाण्याचं ते त्या सुमाराला जास्त व्हायला लागलं. आणि मी वेड्यासारखं गाणं ऐकत होतो त्या काळात. जेव्हा मी 10वी 11वीत होतो अगदी वेड लागलं होतं, म्हणजे रात्रंदिवस मी ऐकतच असायचो असं होतं. आणि मग त्यातून एका ठराविक पद्धतीच्या गाण्याची आवड लागली. ते गाणं डॉक्टर प्रभात्रे यांच्या शैलीचं किराणा घराण्याचं गाणं होतं. आणि मग हे गाणं शिकायचं, यात आपण पुढे जायचं हे लक्षात आलं. आणि थोडक्यात असं कळलं की गाणं सोडून दुसरं आपण काही करू शकत नाही, ही जी जाणीव असते आपली आपल्याला, तर ती व्हायला लागली. आणि मी खरं सायन्स ग्रॅज्युएट आहे, पण मग 12वीलाच मी ठरवलं होतं की मी कुठे जाणार नाही, इंजिनिअरिंग मेडिकल असं जाणार नाही मी. कारण फार आवडही नव्हती आणि गाण्याशिवाय आपण राहू शकत नाही हे कळलं होतं. म्हणून पूर्ण वेळ गाण्याकडे वळायचं ठरवलं. आणि मग मी 12वी झालो आणि त्यानंतर मी डॉक्टर प्रभात्रेंकडे मुंबईला गाणं शिकायला यायचो. माझा जन्म सोलापूरचा, बेसिक शिक्षण सोलापूरला झालंय. तर सोलापूर मुंबई असं जाऊन येऊन प्रवास 5-7 वर्ष केलं. शुक्रवारी रात्री ट्रेनमध्ये बसायचं, शनिवारी रविवारी शिकायचं, सोमवारी परत यायचं, असं 4-5 वर्ष केलं. मग त्याच्यानंतर प्रभातांच्या प्रेरणेनेच मग मुंबईला शिफ्ट झालो. आणि मग अवकाश आणखी विस्तारत गेलं. मुंबई हे एक व्यावसायिक शहर आहे, संधींचं शहर आहे, तर तशा मलाही खूप संधी मिळाल्या. आणि मग खूप गोष्टी समजत गेल्या, कळत गेल्या.
3: खरंच खरंच असं म्हणतात ना, तुम्हाला जर तानसेन व्हायचं असेल तर आधी कानसेन झालं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही तुमची सुरुवात केली.
4: अगदी खरं.
3: पण मला सांगा ना, प्रभाताईंच्या कडनं महान गुरु तुम्हाला लाभल्यात, त्यांच्याकडनं शिक्षण घेण्याचा तो अनुभव कसा होता?
4: अनुभव अतिशय विलक्षण होता. डॉक्टर प्रभात्रे या शताब्दीतल्या श्रेष्ठतम कलाकारांपैकी एक. आणि त्यांनी स्वतः संगीताकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहिलं. की म्हणजे परफॉर्मन्स, कंपोजिशन, स्वतः त्या रिसर्चर होत्या, शिक्षिका होत्या, अशा अनेक अँगल्सने त्यांनी पाहिलं. आणि त्यांचा शिष्य म्हणून मलाही ती नजर मिळाली की ते करावं असं वाटलं. आणि त्यांचं शिकवणं हे अतिशय मर्म सांगणारं असं असायचं की म्हणजे त्यांनी काहीतरी आलाप त्यांना दिल्या त्यांनी हे पाठ करून म्हणा असं त्यांनी कधीच सांगितलं नाही. त्यांनी दिली ती नजर दिली, सौंदर्य दृष्टी दिली की म्हणजे तुम्ही जे गाता त्यातलं सौंदर्य तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, भाव प्रकट केले पाहिजेत, ह्या गोष्टी त्यांनी दिल्या. आणि आपल्या विचाराने आपण गायचं, कुणाची नक्कल करायची नाही, कुणाचा सारखा आवाज लावायचा नाही. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांची गाणी म्हणत बसलेत असं नाही, स्वतःच कुठेतरी काहीतरी तयार झालं हा विचार त्यांनी दिला. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे एक उत्तुंग सूर्यासारखं व्यक्तिमत्व होतं,
5: प्रेरणादायी आणि उत्तुंग
4: काही कवडसे मिळाले, त्यांच्याकडे राहायला मिळालं, 20-21 वर्ष त्यांच्याकडे शिकलो आणि खूप प्रेम मिळालं, खूप शिकायला मिळालं.
5: खरंच भाग्यवान आहात, इतक्या महान गुरूंकडनं तुम्हाला खरंच प्रेरणा मिळाली. त्यांच्या स्वभावातले काही पैलू, विशेष पैलू जे तुम्हाला भावले त्याबद्दल सांगा ना.
4: पैलू म्हणजे असं की मी म्हटलं तसं सौंदर्य दृष्टी जी त्यांची होती, विचार करण्याची पद्धत की म्हणजे त्या ज्या पद्धतीने गायच्या किंवा विचार करायच्या ते एकमेव द्वितीय असायचं. म्हणजे मी म्हटलं तसं ओरिजिनॅलिटी की ते कुणासारखं वाटलं नाही पाहिजे. म्हणजे मला आठवतं मला एकदा बिहाग्राग शिकवत होत्या आणि मग असं मी म्हटलं तर मला त्या म्हणायला असं सगळे म्हणतात हे आपण नाही म्हणायचं. तर म्हणजे हे जे होतं असा विचार त्यांचा होता की म्हणजे आपल्या म्हणण्यात वेगळेपणा हवा, आपल्या विचारात काहीतरी वेगळेपणा हवं, तरच आपलं गाणं वेगळं दिसतं, उठून दिसतं. हा विचार
5: अगदी छोटासा सूर तुम्ही आता गाऊन दाखवलात तर आम्हाला नक्कीच एक झलक ऐकायला आवडेल छानपैकी.
4: हे एक माझंच गाणं ओरिजिनल रमण रणदेव यांचे शब्द आहेत आणि फार सुंदर शब्द आहेत. ज्या

0: अगदी खरंय. ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे खरंच. आणि इतके महान गुरु तुम्हाला छान लाभले, पण आजच्या काळात गुरु शिष्य परंपरेचं महत्व तुम्ही कसं सांगाल?
1: खरं तर गाणं हे गुरु शिष्य परंपरेनेच येतं असं मला वाटतं, कारण शेवटी असं आहे की तुम्ही किती पुस्तकं वाचलेत किंवा किती तुम्ही ऐकून हे केलं तरी गुरु जे तुम्हाला सांगतो, गुरु जी दिशा देतो, ती तुम्हाला अन्य कुठूनच मिळू शकत नाही. म्हणजे मी म्हणलं तसं की त्या गायकीतलं जे मर्म आहे, त्यातला जो विचार आहे, तो गुरुसमोर बसून तुम्ही आत्मसात केला पाहिजे, त्याच्यासमोर रियाज केला पाहिजे, गुरुने तुम्हाला दिशा दिली पाहिजे, तुम्ही 100 वेळा चुकलं पाहिजे, गुरुची बोलणी खाल्ली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला गाणं येतं.
0: सर, संगीत विषयातली मुंबई विद्यापीठातली डॉक्टरेट, तो अनुभव, तो प्रवास, आणि ते किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी, त्याबद्दल सुद्धा आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल.
1: हो, अतिशय चॅलेंजिंग होतं, कारण मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्यापूर्वी मुंबई विद्यापीठामध्ये संगीत विषयाची डॉक्टरेट दिली जात नव्हती. आणि तिथे तसं सुरू व्हावं, डॉक्टरेट करण्याचं, अध्ययन करण्याचं व्यवस्था सुरू व्हावी यासाठी मी खूप प्रयत्न केले, खूप पत्रव्यवहार केले, आणि त्यानंतर ते सुरू झालं. आणि मी जो अभ्यासासाठी विषय घेतला होता तो किराणा घराण्यातले बदलते प्रवाह असा विषय घेतला होता. मी जे गाणं शिकत होतो प्रभाताईंकडे ते किराणा घराण्याचंच होतं. पण कोणतंही जे गाणं असतं, गायकी असते, ती वर्षागणित बदलत जाते, आणि ज्या बदलते प्रवाह आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही आहे. तर मग म्हणून मी तो विचार करून तो विषय निवडला होता, आणि किराणा घराण्याबरोबर अन्य घराण्यातले सुद्धा बदलते प्रवाहांवर त्याद्वारे प्रकाश टाकला होता. आणि ती PhD केली होती, खूप अवघड विषय होता, खूप त्याच्यासाठी मेहनत करावी लागली, पण त्या विषयाने मला खूप समृद्ध केलं, आणि आज अनेक विद्यापीठांमध्ये ते पुस्तक, तो ग्रंथ किराणा घराण्यावरचा रेफरन्स बुक म्हणून वापरला जातो.
0: क्या बात है, क्या बात है. संशोधन करत असताना बरेच नवनवीन शोध तुम्हाला लागले असतील, तर नेमके कुठले शोध लागले आणि त्याबद्दल काय तुमचा अनुभव आहे त्याबद्दल?
1: बरोबर, की जसं आता किराणा घराण्यावर मी अभ्यास करत होतो, तर किराणा घराण्यात इतके मोठे लोक होऊन गेले, पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, रोशनारा बेगम, प्रभाताई, माणिक वर्मा, इतके मोठे कलाकार किराणा घराण्यात अनेक लोक आहेत त्याच्याशिवाय सुद्धा असे होऊन गेले. तर या सगळ्यांच्या गाण्यातली जसं उदाहरण आहे, भीमसेन जोशींची तान खूप लोकांना आवडते, छान आहे, तर त्याचा रिसर्च करताना की ते काय करतात म्हणून ती तान चांगली वाटते, किंवा गाण्यातला जो भाव पक्ष असतो की अशी कोणती सुरांची कॉम्बिनेशन केली जातात की त्याच्यामुळे ते मेनाला भेटतं, तर ह्याचा जो अनालिसिस आहे, की म्हणजे मला आठवतं भीमसेन जोशींच्या तानांची नोटेशन्स करून करून माझ्या 200 पानी 5 वह्या भरल्या होत्या, नोटेशन्स करून करून की ते काय गातात त्याचं नोटेशन करून पाहिलं होतं. तर असं जे आहे की त्याच्यामुळे आपल्याला मर्म समजतं की आपण ऐकल्यानंतर नुसतं अरे हे किती छान आहे असं आपण श्रोता म्हणून पाहतो, पण अभ्यासक म्हणून किंवा संगीताचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला ते कळलं पाहिजे की हे काय करतायत, म्हणून ते एवढं चांगलं होत आहे.
0: पुन्हा एकदा तुमच्या एक सुरेल गळ्याची झलक ऐकायला नक्कीच आवडेल आम्हाला.
1: आपल्याला एक बंदिश ऐकवतो मी, जसं की आपण मगाशी म्हणाला की अनेक नव्या बंदिश रचना मी केल्या आहेत. मागच्या वर्षी रागमुद्रा नावाचा बंदिश संग्रह प्रकाशित झाला, ज्यात 255 बंदिशी आहेत, प्रचलित, अप्रचलित राग, आणि 2 माझे नवनिर्मित राग ज्यांना पेटंट मिळाले भारत सरकारचं, असं त्यात बरंच असं काम आहे. आणि मी विशेष म्हणजे त्यात प्रयोग असं केलेत की काही नव्या थीम्स त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत, की आपल्याकडे शास्त्रोक्त संगीतामध्ये ठराविक काही विषयवस्तू असतात ज्या वापरल्या जातात पुन्हा पुन्हा. आणि खूप वेळेला असं होतं की जे रचनाकार आपल्याकडे आहेत की ज्यांच्या बंदिशी गायल्या जातात, तर ते मुघल काळातले असे वगैरे होते, तर त्यांच्या बंदिशी आपण ऐकतो, अकबर के दरबार में, मोहम्मद शाह रंगेली, अशा बंदिशी असतात. पण मी म्हटलं आता आजच्या काळात आपल्याला जे माहिती आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यावर का बंदिश नको, किंवा काही कॉन्टेम्पररी थॉट्स आजच्या काळात ज्यांनी काही उत्कृष्ट विचार दिले, की जसे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अशांच्या विचारांवरही बंदिश आहे, तर यांच्यावरही बंदिशी केल्या आहेत. आणि याशिवाय पंढरीच्या पांडुरंगावर एकही बंदिश नाही आहे, तर करण फूल मकरकार अशी बंदिश, आंबेडकरांच्या विचारांवर दरिद्र दुःखभंजन ज्ञानन, करत काज हरत ताप होत सुख कर जीवन, असा विचार त्यांचा जो होता. गांधींच्या विचारावर सत्य की धार तेजमान असा विचार, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती अतही प्रखर देश भगत असा विचार. एक रागमाला केली आहे ज्यात गंगा नदी वाहत येते त्या सगळ्या भूप्रदेशाचं वर्णन आहे, असे असे काही विचार आहेत. त्यातली तुम्हाला एक बंदिश ऐकवतो मी, म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांवरची जी बंदिश आहे.

0: सुंदर, वा, खरंच छान. सर, मंचावर तुम्ही जागतिक मंचावर सुद्धा आपलं प्रेझेंटेशन दिलेलंच आहे. सवाई गंधर्व, इंडियन फेस्टिवल ऑफ लंडन, सप्तक समारोह अशा विविध जागतिक मंचांवर आपण सादरीकरण केलेलं आहे, तो अनुभव आणि त्या आठवणी कशा आहेत?
1: अतिशय छान आठवणी. आणि कुठलाही कलाकार त्याची ही इच्छा असते की त्याला चांगल्या श्रोत्यांसमोर सादर करायला मिळावं, की जे सहृदय श्रोते आहेत, ज्यांना समजेल की त्या कलाकारांनी काय मेहनत केली आणि काय विचार मांडलाय. तर असे हे काही मंच आहेत, सवाई गंधर्व महोत्सव पुण्यातला, जिथे भीमसेनजींसारखे कलाकार गायले, आमच्या प्रभाताई गायल्या, अनेक सगळेच मोठे कलाकार गायले. तर अशा मंचावरती प्रभाताई जेव्हा गेल्या, त्यांना श्रद्धांजली म्हणूनच गायला बोलवलं होतं. शेवटचा परफॉर्मन्स होता, महोत्सवाचा शेवट. आणि मला सांगायला आनंद होतो की माझ्याद्वारा नवनिर्मित प्रभावती राग मी सादर केला होता. आणि एवढ्या मोठ्या मंचावर नवनिर्मित राग सादर करणं हे फार मोठं चॅलेंज होतं, आणि लोकांनी त्याला स्टँडिंग ओव्हेशन दिलं होतं. तसंच लंडनला इंडिया फेस्टिवलमध्ये, बनारसला गायला गेलो होतो, सुभय बनारस, आपले पंतप्रधान मोदीजींचा इनिशिएटिव्ह आहे तो. पहाटे 5 वाजता 6 डिग्री टेम्परेचरमध्ये गंगेच्या काठावरती गायचं होतं, आणि तुडुंब भरलेलं मैदान गंगेच्या काठावरच पूर्ण भरलेलं असं 5-6 हजार लोक होते, आणि त्याच्यासमोर सादर केलं आणि गंगेचं भजनही सादर केलं होतं. तर असे काही खूप छान अनुभव आहेत, श्रोत्यांच्या खूप चांगली दाद दिलेली आहे. जगद्गुरु शंकराचार्यांसमोर एकदा गायला मिळालं होतं आणि फार प्रेमाने त्यांनी ऐकलं होतं आणि रसगंधर्व असं मला म्हटलं होतं.
0: पण मग एखाद्या मैफिलीतला अविस्मरणीय असा प्रसंग तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल.
1: एक प्रसंग सांगावा असं वाटतो, कर्नाटकामध्ये कुंदगोळ हे सवाई गंधर्वांचं जन्मस्थान. सवाई गंधर्व हे खूप मोठे कलाकार, त्यांचे शिष्य गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी असे सगळे त्यांचे शिष्य. आणि त्या कार्यक्रमामध्ये गंगूबाई हनगल पद्मविभूषण होत्या, त्या ऐकायला आल्या होत्या. आणि त्यांनी तो कार्यक्रम ऐकून खूप शाबासकी दिली होती. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी अजून एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता सकाळी हुबळी सर्कलमध्ये. आणि त्यांनी माझं तिकीट होतं परतीचं, तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही कॅन्सल करा, उद्या सकाळीपर्यंत गाऊन जा. त्या 92 वर्षाच्या होत्या आणि तेव्हा मी 22 वर्षाचा होतो, असं 70 वर्षाचं अंतर होतं. आणि एक आणखीन सांगावं असं वाटतं की मला भीमसेन जोशी शिष्यवृत्ती मिळाली होती विलेपार्ले सर्कल मुंबईची.
0: अरे वा.
1: आणि पुण्याला तेव्हा जाणं झालं आणि भीमसेनजी सवाई गंधर्व समारोहात येणार होते असं कळलं होतं. तर तिथे जाऊन त्यांना भेटलो मी, गर्दी होती तरी छोटासा होतो, जाऊन भेटलो त्यांना खाली असं गर्दीतून वाकून. आणि त्यांना सांगितलं मला तुमच्या नावाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर त्यांनी जवळ बसवून घेतलं आणि पाठीवर हात फिरवला आणि असंच गाणं म्हण असं सांगितलं. आणि त्यानंतर कोणीतरी आर्टिस्ट गाणार होते, तर तो संपूर्ण कार्यक्रम त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि ते ऐकत होते. तर तो स्पर्श मला आठवतो.
0: आणखी सांगताय पण काटे माझ्या अंगावर येत आहेत आणि तो अनुभव कसा असेल याची प्रचिती मला डोळ्यांपुढेच उभी राहते. अगदी
1: छान अनुभव होता.
0: खूप सुंदर, खूप सुंदर. सर, किराणा घराणे आणि परंपरा आणि प्रवाह
1: बरोबर
0: या पुस्तकाची निर्मितीची संकल्पना नेमकी कशी सुचली?
1: हो, साधारण माझा जो PhD रिसर्च होता त्याच्यावरतीच काही संस्कार केले साधारण किराणा घराण्याचे, आणि त्याला पुस्तक रूप दिलं होतं.
0: अच्छा.
1: आणि त्याचबरोबर एक माझं फार इंटरेस्टिंग आहे की एक कथा संग्रह आहे, मध्यान्नच्या मैफली असं त्याचं नाव आहे. अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं, संस्कार प्रकाशनचं आहे. तर त्यामध्ये असं आहे की सामान्य लोकांच्या आयुष्यात जेव्हा संगीत येतं ना, तर त्यांचं आयुष्य कसं बदलतं. म्हणजे या कथा कोणा मोठ्या कलाकारांच्या नाही आहेत, सामान्य लोकांच्या आहेत. म्हणजे अगदी, आणि मी पाहिलेल्या आहेत बहुतेक तरी सत्य कथा आहेत, की काही लोक एकदम भयकून जातात, काही लोक एकदम पाय सुटतात जमिनीवरनं, काही लोकांना फार कधी कधी आधारही मिळतो असंही होतं. तर अशा ज्या वेगळ्या वेगळ्या घटना पाहिलेल्या आहेत, तर त्यांना एक कथारूप दिलंय आणि ते केले. तर अनेक लोक त्याच्यावर एकांकिका वगैरे करत आहेत, नाट्य प्रयोग वाचनाचे प्रयोग होत आहेत, तर असं काही काही त्याच्यावर घडत आहे. तर ही दोन पुस्तकं सध्या माझं बंदिशींचं हे मध्यान्नच्या मैफली, किराणा घराण्याचं मराठी आणि इंग्लिश अशी सध्या ट्रेंडिंग आहेत पुस्तकं.
0: सुंदर, सुंदर. हा प्रवास खरंच तुमचा खूप छान आहे. पण मला सांगा ना, कलाकार आणि लेखक या दोन्ही भूमिका निभावताना नेमकी कुठली भूमिका जास्त आव्हानात्मक वाटते?
1: नाही, मी गायकच आहे. म्हणजे जे माझं लिखाण आहे ते गाण्याच्या संबंधातच आहे. म्हणजे माझ्या गाण्याचं संगीताचं एक्सटेन्शनच आहे जे माझं लेखन आहे किंवा संगीत रचना आहेत. कारण गाण्यामध्ये एक आहे की आता मला कवितांची खूप आवड आहे पहिल्यापासून. मी लिहिल्यात सुद्धा अनेक कविता, तर त्याच्यामुळे कवितांकडे माझा कल पहिल्यापासून होता आणि म्हणून त्यातून बंदिशी झाल्या आणि लिहिण्याची आवड वाचण्याची आवड म्हणूनच त्यातनं लिहिलं गेलं असं झालं. आणि अनेक सुगम संगीताची गाणी मी गायलेली आहेत, काही थोडी चित्रपटांची गायली आहेत, काही शॉर्ट फिल्म्सची गायली आहेत. एक तमिळ गीत मी गायलं आहे की जिथे जे साऊथमध्ये खूप पॉप्युलर आहे ते गीत गायलेलं आहे.
0: ऐकायला नक्कीच आवडेल मला तमिळ गीत, एक वेगळं काहीतरी.
1: जरूर जरूर.

0: थोडी
1: श्रोते, आता या शब्दांचा अर्थ जरी आपल्याला लागत नसला तरी ते ट्यून आणि ते स्वर नक्कीच मनाला भावतायत. राग मुद्रा सारखा 255 बंदिशींचा जो संग्रह आपण केलात, तो अनुभव कसा होता?
0: तो अनुभव फार गहिरा अनुभव होता असं मी म्हणेन की बंदिश हा भारतीय राग संगीताचा आत्मा असतो आणि बंदिश बांधणं हे फारच विचारांना चालना देणारं असतं. कारण रागाचं सगळं स्वरूप त्यात पाहिजे, त्याचं काव्य चांगलं पाहिजे, रागाचं स्वरूप कुठे तुटलं नाही पाहिजे आणि शिवाय त्यात नवीनता आली पाहिजे. तर त्याच्यामुळे हे सगळं असं करणं हे अतिशय चॅलेंजिंग होतं. म्हणजे 5 वर्ष मी दुसरं काहीच करत नव्हतं. सकाळ दुपार संध्याकाळ एक बंदिश घ्यायची आणि त्याचा विचार करत राहायचा, हा प इथं लावूया का तिथे लावूया, हा ध इथे लावूया का तिथे लावूया. आणि मग शब्दरचना करताना सुद्धा हा शब्द बरा वाटतोय का तो शब्द बरा वाटतोय, मग शब्द नुसते लिहून ठेवायचे कितीतरी वेळा, त्यातला एक शब्द निवडायचा, असं म्हणजे ते फारच काय म्हटलं त्याला पेन स्टेकिंग एफर्ट्स होते ते. पण जेव्हा तो ग्रंथ झाला आणि रसिकांनी त्याला दाद दिली, आधी तर प्रभाताईंनी खूप दाद दिली, पंडित अरुण कशाळकर किंवा शंकर अभ्यंकर अशा कलाकारांनी त्याचं ओपनिंग केलं होतं पुस्तकाचं, कौशल इनामदार संगीतकार आले होते आणि त्यांनी अगदी म्हणजे शंकर अभ्यंकरांनी तर डोक्यावर हात ठेवून नमस्कार, डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता, माफ करा आशीर्वाद दिला होता. अरुण कशाळकरांसारखे व्यक्ती ते म्हणाले की इतक्या रचना इतक्या लहान वयामध्ये तुम्ही केल्या आहेत की माझ्या या वयात सुद्धा माझी संख्या कमी आहे तुमची जास्त आहे, म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे. पण म्हणजे अशा श्रेष्ठ कलाकारांनी अभ्यासू कलाकारांनी दाद देणं, त्याच्याकडे अटेन्शन देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं मागच्या अनेक वर्षात नवीन बंदी संग्रह आलेला नव्हता आणि हा आला, तर त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की लोकांनी खूप स्वागत केलंय त्याचं.
1: खरंच खरंच प्रेरणादायी आहे सगळंच. पण खरं म्हणजे 2 नवीन रागांची निर्मिती आणि त्यासाठी पेटंट मिळवणं ही खरं तर दुर्मिळ आणि खरंच कठीण गोष्ट आहे. पण त्यासाठी या संकल्पना वगैरे त्या कशा सुचल्या सगळं?
0: हो, राग निर्मिती जी आहे तर ती म्हणजे जेव्हा आपण रियाज करतो, एखाद्या गोष्टीचा रियाज करत असतो, तेव्हा कधी कधी असं असतं की काही वेगळे सूर आपल्याला खुळवायला लागतात, असं होतं कधी कधी, आणि त्यातून नवीन राग निर्माण होतात. आणि करून झाल्यानंतर खरं तर तो 6 महिने वर्षभर मी ठेवलेले होते, नुसतंच काहीच त्याच्यावर केलं नाही, नुसतं आपल्याला काहीतरी सुचलंय एवढं डोक्यात होतं. आणि मग मी काही माझे जे जाणकार मित्र आहेत किंवा काही लोक त्यांना मी ऐकवलं की कसं वाटतंय, तर त्या सगळ्यांनी मला फारच अरे फारच सुंदर वाटतं, तू हे केलंच पाहिजेस, असं खूप जणांनी केलं. मग त्यातला पहिला राग प्रभावती, जो मी माझ्या गुरुंना अर्पण केलाय म्हणून प्रभावती नाम दिलंय, तो एक संकीर्ण राग आहे, 3-4 रागांचं त्यात मिश्रण आहे. त्याबरोबर एक जोड राग आहे केदार भटियार, की केदार आणि भटियार अल्टरनेट, एक केदारची फ्रेज एक भटियारची फ्रेज असं अल्टरनेट त्याच्यामध्ये घेतलं जातं. आणि मग त्याची जी बंदिश केली आहे ती तशीच केली की त्यात हरी आणि हर यांचं वर्णन आहे, की केदारच्या केदार राग जिथे तो तेव्हा शंकराचं वर्णन आहे, जिथं भटियार येतो तिकडे विष्णूचं वर्णन आहे, अशी ती बंदिश आहे. एक गले सोहे वैजयंती
1: एक नक्कीच ऐकायला आवडेल.

0: सोहे हा केदार भेटेर आहे.
1: मस्तच मस्त.
0: तर अशा बंदिशी झालेल्या आहेत त्यातनं वेगळे, मी मगाशी सांगितलं तसं वेगळे थॉट्स त्यात बरेच टाकलेत आणि बराच विचार केलाय की आपल्याला काय करता येईल. आजच्या आणखीन हा एक मुद्दा आहे की बघा, बंदिशी ज्या असतात त्या अनेकदा पुरा जुन्या हिंदीमध्ये असतात. तर होतं असं की आजच्या काळातली जी मुलं आहेत त्यांना ते शब्द समजत नाहीत असं होतं. तर हा विचार हे करून की आजच्या लोकांना समजतील असे शब्द, की जसा टप्प्यासारखा फॉर्म, की टप्पा हा पंजाबी भाषेत असतो पारंपरिक, पण आता महाराष्ट्रातल्या लोकांना पंजाबी समजत नाही, मग त्याचा ते आनंद घेऊ शकत नाही, म्हणून हिंदी भाषेतला एक टप्पा केला आहे. तर असे पण काही गानप्रकार वेगळे वेगळे त्यामध्ये एक्सपेरिमेंट्स केले. एक स्वरार्थ प्रबंध म्हणून गानप्रकार आहे की त्याच्यामध्ये त्याचं काव्य हेच त्याचं नोटेशन असतं.
1: अच्छा.
0: कि म्हणजे त्याचे शब्द असतात तेच नोटेशन असतात.
1: कि उदाहरणादाखल,
0: निरपरे समीर सननन, म्हणजे याचं नोटेशन निरपरे सामरे सा नि नि नि, हेच नोटेशन आहे. निर

0: त्यामुळे असे काही वेगळे प्रयोग केलेले आहेत.
1: खरंच
0: गीत गजला असंही बरंच गायलेलं आहे, त्याही रचना खूप केलेल्या आहेत.
1: खूपच छान. आता या वेळी आपल्याला जे नवोदित कलाकार किंवा जे अभ्यास करत आहेत संगीत क्षेत्रात, त्यांच्यासाठी म्हणून एक प्रश्न विचारते की भारतीय संगीत क्षेत्रात संशोधन आणि नवनिर्मितीसाठी अजून कुठल्या संधी उपलब्ध आहेत?
0: संधी खूप आहेत. मी म्हटलं तसं खूप वेळेला होतं असं की आपल्याकडचे जे 90-95% कलाकार आहेत, म्हणजे मी 90-95% म्हणतोय बरं का, की आवाज खूप सुंदर असतात, माहिती खूप असतं, पण ते कुणाची तरी नक्कलच करतात. ते स्वतंत्र त्यांचा विचारच करत नाहीत. म्हणजे कोणाचं तरी गाणं ऐकायचं त्यांच्यासारखं म्हणायचं, मग ते शास्त्रोक्त संगीत असो किंवा सुगम संगीत असो. तर अशी जी नक्कल असते ती एका स्तराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही स्पर्धेत भाग घेता, शाळा कॉलेजमध्ये असता, तोपर्यंत ते चालतं. पण पुढे कलाकार म्हणून एस्टॅब्लिश तुम्हाला व्हायचं असेल तर हा ही नक्कल चालत नाही. तर मला हेच सांगायचं आहे की यासाठी तुम्ही स्वतः तालीम घ्या, स्वतः विचार करा. आणि सुरुवातीला ठीक आहे, प्रत्येक जण सुरुवातीला कुणाचं तरी नक्कल करतच असतो, त्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. पण एक स्तर गाठल्यानंतर तुम्ही तुमचा विचार प्रस्तुत केला पाहिजे. आणि जे मी म्हणते तसं 90-95% लोक नक्कल करतात आणि म्हणजे 5% लोक स्वतःचं करू शकतात, त्यालाच आपण कलाकार म्हणतो.
1: आणखीन एक प्रश्न विचारते की ती तुम्ही विद्यार्थी घडवत असताना सर्वात जास्त कुठल्या मूल्यांवर अधिक भर देत असतात, जेणेकरून विद्यार्थी जो आहे तो अगदी सुसंस्कृत घडवला जाईल असा?
0: बरोबर आहे, तुम्ही छान बोललात सुसंस्कृत, की म्हणजे तुमचं व्यक्तित्व जे असतं, चरित्र व्यक्तित्व, हे तुमच्या कलेमध्ये उतरत असतं, मग ती कोणतीही कला असो. त्याच्यामुळे तुमची जडणघडण जी आहे ती त्या प्रकारची हवी. आणि जो संगीताचा विद्यार्थी आहे तो संवेदनशील हवा, म्हणजे त्याला काव्य समजलं पाहिजे, त्याला चांगलं शिल्प चित्र सगळं समजलं पाहिजे, तर त्याचं गाणं चांगलं
1: कळलं पाहिजे,
0: भाव कळला पाहिजे, तर ते होणार. मानवी भावभावना समजल्या पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी डेव्हलप होण्यासाठी म्हणून मग या गोष्टी वाचन, कविता वाचणं, चांगल्या मैफली ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत, त्याशिवाय नाही होऊ शकत. आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगतो की उघड्या डोळ्याने सगळं पहा, ऐका, तरच तुम्हाला ते चांगलं येईल. आणि मी म्हटलं तसं परत ओरिजिनॅलिटीचा भाग आहे की नक्कल ठीक आहे सुरुवातीला आपण करत असतो, पण आपल्याला संगीताची मूल्य कळली पाहिजे. मूल्य म्हणजे काय, की सूर कसा आहे, त्याचा व्यवहार कसा आहे, लय कशी आहे, तिचा बर्ताव कसा आहे, राग कसा आहे. आणि मला जर लाईट म्युझिक गायचं आहे, गीत, गजल, सिनेमाचं गीतही मला जर गायचं आहे, तर माझे उच्चारण कसं हवं, माझं एक्सप्रेशन कसं हवं, आणि तुमचा आवाज तसा बनवला पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे अनेक लोक आज फिल्म म्युझिक गाण्यामध्ये इंटरेस्टेड असतात हे मला माहिती आहे, सगळेजणच असतात. तर फिल्म म्युझिकसाठी एक त्याची डिमांड आहे वेगळी, तर तसा तुमचा आवाज बनला पाहिजे, तसं प्रोजेक्शन तुमच्या गळ्यात पाहिजे, आणि ते तुम्हाला करता आलं पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि अनेक जण माझ्याकडे, अनेक प्लेबॅक सिंगरही शिकतात, फिल्म म्युझिकचं शिकतात, तर असे अनेक जण आहेत.
1: तर आजच्या नवोदित कलाकारांसाठी हा खूप चांगला असा संदेश तुम्ही दिलेला आहेच. तर हे सगळं करत असताना संगीत साधनेत सातत्य टिकवण्यासाठी तुमची दिनचर्या नेमकी कशी असते, त्याबद्दल सुद्धा सांगा ना.
0: दिनचर्या म्हणजे फार काही फार करत असतो बऱ्याच गोष्टी, त्याच्यामुळे कधी कधी दिवस पुरत नाही, म्हणजे चिडचिड होते, आपण काहीच केलं नाही, ते राहिलं असं होत असतं. ते फ्रस्ट्रेशन प्रत्येक आर्टिस्टकडे असतं. आणि असं असतं की आपल्या व्यवहारातल्या गोष्टी तर चुकत नसतात, त्या कराव्याच लागतात. मग असं होतं की, पण असा एक स्वतःला प्रण करून घेतलेला आहे की गायल्याशिवाय झोपायचं नाही किंवा जेवायचं नाही. तर मग असं होतं, सगळं आवरतो, सगळं करतो, आणि मग 10:30 वाजता गायला बसतो, मग रात्री 1 असं वगैरे गायचं, पण पूर्ण गाऊन झाल्याशिवाय

0: चले म्हणजे माझी आई मी म्हणलं संगीत शिक्षिका होती, वडीलही संगीत प्रेमी होते, तर त्याच्यामुळे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं शिकायला. पण अडचण अशी होती की मी सोलापूर सारख्या ठिकाणी होतो की सोलापुरामध्ये फार संधी गाण्यासंदर्भातल्या नव्हत्या, शिकवणारे लोक नव्हते. म्हणून मी सांगितलं तसं मला सोलापूर मुंबई जाऊन येऊन शिकावं लागलं. व कुठेही ट्रेनमध्ये बसायचं, बसमध्ये कुठेही बसून जायचं, शिकायचं, परत यायचं, म्हणजे हा भाग होता. आणि दुसरं म्हणजे की अनेक गोष्टी अशा असतात की सांगणारं कुणी नव्हतं. की जसं फॉर एक्झाम्पल आमच्या सोलापुरामध्ये जे आकाशवाणी केंद्र होतं तर तिथे ऑडिशन्स वगैरे द्यायची सोय नव्हती, ते फक्त रेकॉर्डिंग प्ले करायचं असं केंद्र होतं. तर अनेक वर्ष हे माहीत नव्हतं की आपल्याला आकाशवाणीची ऑडिशन दिली पाहिजे किंवा आपल्याला अजून कुठलीही परीक्षा स्कॉलरशिपसाठी इकडे गेलं पाहिजे, तिकडे हा फॉर्म. म्हणजे हा जो गायडन्स आहे हा गायडन्स फार वर्ष मिळाला नाही. मग नंतर स्वतःचं स्वतः शोधायचं, त्याच्यासाठी खटपट करायची असं. आणि मग मी मुंबईत येऊन राहिलो, मग एका खोलीमध्ये राहायचं, मुंबईसारख्या ठिकाणी राहणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. मग तिथे जाऊन लोकांना भेटायचं, ऐकवायचं, मग ते तुम्हाला कार्यक्रम द्या. म्हणजे हा जो सगळ्यांमध्ये उभं राहणं, कोणीही पाठीशी नसताना जाऊन उभं राहणं जे आहे ही गोष्ट सोपी नाही आहे. आणि कितीतरी संगीतकार आजही मला दिसतात की म्हणजे फार चांगलं मला ओळखतात, माझं गाणं ऐकतात, मेसेज करतात की तुमचा फारच सुंदर आवाज आहे आणि आम्हाला फारच तुमचं आवडतं. पण अनेकदा होतं असं की ज्या वेळेला त्यांच्या सिनेमांमध्ये गाण्याची वेळ येते तर त्यावेळेला त्यांना एखादा प्रस्थापित जुना गायकच हवा असतो, नव्या गायकांना त्यांना घ्यायचं असतं, असं अनेकदा होतं. आणि एखादं गाणं ऐकल्यावर मलाही असं वाटतं की अरे ह्याच्यापेक्षा आपण हे गाणं खूपच चांगलं गायलं असतं या गायकापेक्षा, असंही वाटतं. पण आता त्याला पर्याय नाही, तर त्यामुळे मला हेच वाटतं की आपलं काम आपण प्रामाणिकपणे करावं, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि मग त्यातून नक्कीच काहीतरी चांगलं मिळतं.
1: आजपर्यंत अनेक पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत, पण तुमच्या हृदयाच्या सर्वात जवळचा पुरस्कार जो आहे तो कुठला आणि का?
0: सगळ्यात जवळचे पुरस्कार खरं तर श्रोते जेव्हा दाद देतात तेव्हा खरं तर वाटतं. की श्रोते जेव्हा कोणीतरी, आपण वेगळ्या गावात कुठेतरी गात असतो, आपल्याला कोणी ओळखणार नसतं, पण ते श्रोते तुमचं गाणं ऐकतात आणि कडकडून टाळी वाजवतात, नंतर येऊन भेटतात, एखाद्याच्या डोळ्यात अश्रू असतात, तर असे लोक कायम लक्षात राहतात. मधु मंगेश कर्णिक कवी जे आहेत ते एकदा माझ्या कार्यक्रमाला आले होते, पद्मश्री आहेत ते, फार मोठे कवी, लेखक कवी, तर ते आले होते आणि कार्यक्रम झाल्यावर ते स्टेजवर आले आणि त्यांनी सांगितलं की ह्यांना आजपासून पंडित म्हटलं जावं असं त्यांनी सांगितलं होतं. आणि अशा काही गोष्टी असतात की ह्या मनामध्ये राहतात. आता त्याचा मी काही उपयोग करत नाही, मी काही पंडित माझ्या नावासमोर लिहित नाही, पण हा एक आशीर्वाद आपल्याला जरूर मिळतो.
1: खरंच या सुरेल संवादातनं आपल्या रसिक श्रोत्यांना सुद्धा तुमच्या संगीत साधण्याची कल्पना आलीच असेल. जाता जाता एक रॅपिड फायर सारखा एक राऊंड घेऊया, छोटे प्रश्न तुम्हाला पटकन उत्तर द्यायचे आहेत. एका शब्दात संगीत.
0: प्रेम.
1: वा सुंदर. तुमचा सर्वात आवडता राग.
0: यमन.
1: आवडती मैफिल.
0: सवाई गंधर्वातली.
1: गुरूंकडून मिळालेला सर्वात सुंदर सल्ला.
0: स्वतःच स्वत्व जप.
1: वा. संगीताविषयी तुमची आवड.
0: शांत संगीत.
1: आणि शेवटी जीवन मंत्र.
0: प्रामाणिकपणे आपलं काम करावं, आपल्यापर्यंत यश येतच.
1: खूप छान, खूप छान. सर आजच्या या सुरेल आणि प्रेरणादायी संवादातून आम्हाला तुमच्या संगीत साधनेचा, संशोधनाचा, गुरुभक्तीचा आणि अथक परिश्रमांचा जवळून परिचय झालाच आहे. तुमच्या स्वरांनी केवळ रसिकांची मनं जिंकलीच नाही तर संगीत क्षेत्राला नवी दिशासुद्धा दिली आहे. कलाकार, संशोधक, लेखक आणि गुरु या सर्व भूमिका तुम्ही अत्यंत समर्थपणे पार पाडत आहातच ही खरोखरच अभिमानाची बाब आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच आहे. रेडिओ मनभावांच्या या मुलाखतीत तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनस्वी आभार.
0: थँक्यू सो मच.
1: थँक्यू.

भरलेल्या पाण्यामध्ये मासे पकडणारी टोळकी. हे काम शाळकरी मुलांचं. ह्या सुमारास मासे उलटे उलटे उथळ भागाकडे पोहोच जातात, नदीकडून खाचरांपर्यंत पोचतात. उथळ पाण्यात पैदास होते त्यासाठी जमलेला हा थवा आयताच मुलांच्या हातात लागतो. मात्र अस्सल मासे खाणारे श्रावणामध्ये मासे खाणं निषिद्ध मानतात. अहो, म्हणून तर माणसाच्या खालाडीतून अजूनही थोडे मासे वाचतात आणि पुढची पिढी जन्माला येते. अशा प्रकारे मासे पकडण्यासाठी बांध फोडून वरच्या खाचरातलं पाणी खालच्या खाचरात सोडावं लागतं आणि मग आपलं खाचर रिकामं झालेलं पाहून वरचा शेतकरी शंख करायला लागतो. अशा वेळी फिदी फिदी हसत अंगावरची चड्डी सांभाळत हे टोळकं जवळपास घोटाळत राहतं. हा असा पाक काढण्यासाठी अंगावरच्या धोतर किंवा साडीपासून बांबूच्या पागापर्यंत अनेक युक्त्या वापरल्या जातात. बहुतेक आदिवासींच्या घरांमधून बांबूचे सुंदर आणि डौलदार आकाराचे सुबकपणे विणलेले पाग हमखास बघायला मिळतात. या पागांचा आकार उलट्या गवळी टोपीसारखा असतो. पाण्याबरोबर आलेला मासा नेमका या पागात अडकतो आणि फटीमधून पाणी वाहून जातं. फडफडणारा मासा नेमका ओच्यात पडतो. मध्ये एका आदिवासी उन्नती प्रतिष्ठान नामक दुकानात एक पाग ₹500 असं लेबल मिरवताना पाहिला. हा पाग ज्या आदिवासींनी विणला असेल त्याच्या हातात जर कधी ₹500 पडले तर तो अगदी वेडापिसा होऊन जाईल. मला नाही वाटत त्यांनी कधी एका वेळेला ₹500 पाहिले असतील. अर्थात हे सगळे पैसे आंबील म्हणजे भाताची दारू गाळणाऱ्याकडे पोहोचणार हे अगदी नक्की. कातोडा सगळे पैसे झिंगून पुन्हा हातभर लंगोटी लावून झोकात नंगा फिरणार हे तर ठरलेलंच. एकदा एक भीषण जोडपं पाहिलं. कातकरी नवरा बायको होते ते. दोघांचेही ओठ विचित्र आकाराचे आणि जाडजूड होते, काळपट होते. माझं त्यांच्या ओठाकडे पुन्हा पुन्हा लक्ष जात होतं. काहीतरी वेगळं आहे एवढं जाणवत होतं. थोड्या वेळाने ही जोडी करवंदाच्या जाळीकडे अगदी झपाट्याने निघाली. त्यांचा तो असाधारण गायकुतेपणा पाहून मी थबकले. बाप्या झपकन वाकला आणि क्षणात पुन्हा उभा राहिला. त्याच्या हातात लोंबणाऱ्या दोरीनी अजून फणा काही काढला नव्हता, पण तो चॉकलेटी रंग आणि खवल्यांची विशिष्ट धाटणी माझ्या चांगल्या ओळखीची होती. मला नेमकं काय चाललं आहे ते पटकन समजलं. त्या जाड ओठांमागची ही कारण मीमांसा क्षणात समजून गेली. कुठेतरी वाचनात ही भानगड आली होती, पण हा समोरचा जिवंत डेमो पाहिल्याशिवाय मला काही चैन पडेना. त्या जोडीनी तो नाग अतिशय आनंदाने बरोबर घेतला. जरा अंतरावर झाडाखाली दोघही उकिडवे बसले. मग बाप्याने त्या नागोबाला एका हाताने जमिनीवर दाबून धरलं आणि दुसऱ्या हाताने त्या सापाच्या डोक्यावर टपली मारली. तेच जनावर एकदम फुत्कारत फणा काढून सावध उभं राहिलं. आता बाप्या सरसावला. थोडं पुढे वाकून त्यांनी आपली जीभ बाहेर काढली आणि नागाला पुन्हा डिवचलं. एकीकडे जीभ दाखवत डोलणं चालूच होतं. नागोबाची जीभही भराभर हालत होती, आत बाहेर होत होती. शेवटी त्याला डिवचून घेणं असह्य झालं. त्याने बाप्याच्या ओठाला कडकडून डंख मारला. तो झिटपिटला आणि त्याने नागाला सोडून दिलं. आता त्या जोडीतली बाई सरसावली. तिने बाप्याचं तोंड आपल्या हातात धरलं आणि आपल्या ओठांनी बाप्याच्या तोंडातलं जास्तीचं विष ओढून घेतलं. अर्थात त्यावेळी तिने नेमकं काय केलं हे काही मला कळलं नव्हतं, पण मी जेव्हा तिला दुसऱ्या दिवशी गाठलं तेव्हा तिने हे सगळं मला अगदी छान रंगवून सांगितलं. दोघांच्याही तोंडाचा रंग बघता बघता पालटला. डोळ्यामधली ती छटा मी कधीही विसरू शकणार नाही. थोड्याच वेळात त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली. हा नशा करण्याचा खास आदिवासी प्रकार. ही मंडळी फार जगत नाहीत असं कळलं.

चूल म्हटलं म्हणजे काहीतरी पेटवायला किंवा भाजायला एवढंच माहीत होतं, पण ही चूल पोटाबरोबर हातापायांना देखील उब देते आणि भर पावसात शेतामध्ये राबल्यावर जेवणा इतकीच ही उब देखील महत्वाची असते हे 8-8 तास धुवांधार पावसात काम केल्यावरच लक्षात यायला लागलं. आमच्या पुण्यात सगळ्या पालेभाज्या मिळतात असा मला एक अभिमान होता, पण शेतावर राहायला लागल्यावर पूर्वी कधीही न पाहिलेल्या कितीतरी भाज्या माहीत झाल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि शेवटी इथे कितीतरी प्रकारच्या भाज्या असतात. नुसत्या पालेभाज्याच जवळजवळ 35-40 प्रकारच्या असतात. यातल्या 20-25 माझ्याकडे खाल्ल्या देखील जातात. तर काय सांगत होते की पावसाळ्यात खूप पालेभाज्या असतात, पण नंतर मात्र अगदी ठणठण गोपाळ. म्हणून चुलीच्या वर एक लाकडी चौकट टांगलेली असते, त्यावर स्वच्छ धुतलेल्या आणि निवडलेल्या पालेभाज्या पसरून ठेवतात. चुलीच्या धगीमुळे अगदी धोधो पावसात देखील त्या सुकतात. त्याला एक धुरकट वास लागतो आणि खरं सांगू सवयीनी तो खूप आवडायला देखील लागतो. अशा कितीतरी भाज्यांची भुकटी घराघरातून साठवलेली असते. आमच्या घरांमधून आत्ता आत्ता कुठे मायक्रोवेव्ह दिसायला लागले, पण लाकडं ओढून ठेवून अगदी मंद आच ठेवली तर अन्न छान गरम राहतं हे मला तिथेच कळलं. त्यावर पाण्याचं भगुणं म्हणजे पातेलं टेकवलेलं असतंच. या गरम पाण्याचा उपयोग हात ताण धुण्यापासून ते इरी गेलेलं भाकरीचं पीठ भिजवण्यापर्यंत सगळीकडेच होतो. भांड्यांचं वशट म्हणजे तेलकटपणा घालवता येतो आणि बाहेर पाऊल वाजलं रे वाजलं की चा ठेवता येतो. बाहेरून आलेल्या नवऱ्यांनी स्वयंपाकघराच्या अंधाराकडे डोकावून चा दे रे थोडा असं पुल्लिंगी वाक्य वाऱ्यावर सोडलेलं मी अनेकदा ऐकलं आहे. आणि बाहेर येणाऱ्या कपाबरोबर एखादी खास बातमी नवऱ्यापर्यंत पोचवलेली देखील पाहिली आहे. खोकणाऱ्या म्हाताऱ्याला गरम पाणी दिलं तर त्याच्या जीवाला वाईस बरं वाटतं हे घरोघरच्या सुनांना चांगलं माहीत असतं. पेटलेल्या चुली इतकीच राग देखील महत्वाची. अगदी दातापासून ते भांड्यापर्यंत काहीही घासायला एकदम बेस. घरात पाणी लवणलं, पार मुतलं, कोंबडं हागलं तर त्यावर राख लोटायची आणि झाडून घ्यायचं एकदम चकाचक. पपई टोमॅटोच्या बिया बुळबुळीत त्या राखेत घोळवायच्या आणि सुकवायच्या. पुढच्या बियाण्याची तयारी होते. हीच राख झाडावर टाकली की कीड कमी होते. विशेषतः मावा, तुडतुडे आणि आळ्या अगदी जातात. मायक्रोन्युट्रियंट्स हा शब्द कोणी कधीच ऐकलेला नसतो, पण कंच्या पिकाला किती राख लावली म्हणजे शेतात पसरली तर पीक झोकात येतं तो हिशोब मनात अगदी पक्का असतो. भाकरी पोळी करताना पिठीचा वापर करतो ना तशी शेणाच्या गोवऱ्या थापताना राख वापरलेली मी अनेकदा पाहिली आहे. खेड्यातली स्वयंपाकघरं म्हणजे अगदी मिट्ट काळोखी आणि काजळी धरलेली, पण या काजळीचाही रुबाब असतो बरं का. नजर लागू नये म्हणून, डोलं वटावं म्हणून एका रंगेल बाप्यांनी हीच काजळी तेलात घालून डोई काळी केली आणि त्यामुळे नंतर काय काय काळं झालं तो किस्सा देखील तिथेच ऐकला बरं का. काही लाकडांचे कोळसे पडतात, ते परत जळण्यासाठी वापरता येतात आणि हो वेळप्रसंगी वाण पोराला फेकून मारण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. हे इतके उपयोग पाहिल्यावर चुलीला पर्याय म्हणून गॅसची शेगडी हे कसं काय जमणार. या जळत्या लाकडांचा एक भीषण वापर देखील पाहिला. आपल्याच मुलीला, सुनेला, नाहीतर नेबळट दिराच्या बायकोला डागण्यासाठी. चुलीतल्या लाकडाकडे सासूनी नुसतं पाहिलं तरी सुनेच्या अंगाला कापरं का सुटतं हे कळायला ह्या जळत्या लाकडाची ओळख व्हावी लागते. चिघळलेल्या जखमांवर डाग काढलेले पण पाहिले आहेत. त्याचं पुढे काय झालं हे सांगणं फार कठीण. तर असं हे चूल पुराण.

तो साधारण रात्री 10 सुमार असेल. सरपंचांच्या नातवाबरोबर आम्ही जीपनी शेतावर चाललो होतो. सांजावल्या नदीतल्या झाड्यांवर पक्षी विसावले होते. इथे रस्ता नदीच्या अगदी जवळ आलेला होता. जीप देखील मध्यम गतीने घरघरत शांत चालली होती. अचानक जीप थांबली. अगं बाबो, वागरू! अगदी घाबरट आवाजात तो ओरडला. पाहतो तर काय, समोर रस्त्याच्या मध्यभागी एक भली मोठी वाघीण, चुकलं बिबटीण, आडवी पसरली होती आणि तिच्या वळवळणाऱ्या शेपटीबरोबर 3 बाळं उड्या मारत होती. बाळं अगदी गोंडस होती, छान गुटगुटीत. आई शांतपणे लोळत पडली होती आणि शेपटीचं फक्त शेवटचं टोक वळवळत होतं. पिल्लं त्याच्याशी खेळत होती. ही त्यांनी पुढे करायची शिकार जी होती त्याची पूर्वतयारी होती. मला आणि माझ्या नवऱ्याला उघड्यावर जंगली जनावरं पाहायची सवय होती. सरकारतर्फे जो व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये दर 3 वर्षांनी प्राण्यांची मोजदात होते. यावेळी प्रशिक्षित अशा नागरी लोकांनाही सहभागी करून घेतलं जातं. शिवाय भटकंतीची आवड होती ती वेगळीच. थोडक्यात काय तर आम्ही अनेक वेळा जंगलात राहिलो होतो आणि वेगवेगळ्या जंगली प्राण्यांची गाठ देखील पडली होती. त्यांच्या स्वभावाची साधारण ओळख नक्कीच होती, पण पिलांसकट वाघीण असं पहिल्यांदाच पाहत होतो. अशी वाघीण नक्कीच धोकादायक असते, पण तिच्यातील आई पाहून मात्र आम्ही अगदी मंत्रमुग्ध झालो. जीपचे दिवे चालूच होते. तिचे डोळे दिपल्यामुळे ती एकटक आमच्याकडे पाहत राहिली. असा बराच वेळ गेल्यावर आम्ही भानावर आलो आणि मग जीपचे दिवे विझवायला लावले. तेव्हा कुठे ती शांतपणे चालत पिलांना घेऊन नदीवर गेली, आमच्या तिथे असण्याची जरा देखील दखल न घेता. तो आमच्यावरचा विश्वास होता की स्वतःच्या क्षमतेबद्दलचा आत्मविश्वास की दोन्ही थोडं थोडं काय असेल ते ती बिबटीनंच जाणे. घराजवळ एक डवरा होता, म्हणजे साधारण 3 फूट व्यासाची ओलसर अशी जमीन. 12 महिने असणाऱ्या ओलीवर हर प्रकारची फुलपाखरं, किडे, मुंग्या, कितीतरी पक्षी यायचे. या थोड्याशा ओलाव्यावर आनंदाने घिरट्या घालणारं जीवन पाहिलं की अगदी थक्क व्हायला व्हायचं. तिथे मागे घायपाताची झाडं होती, घायताळ म्हणायचो त्याला. त्यामध्ये नेहमी साप वावरताना दिसायचे. माझी आई आणि आत्या तिथे राहायच्या. पहाटे उठून आवारभर फिरायच्या, काळजी वाटायची थोडी. म्हणून घायपात उपटायला एका माणसाला बोलवलं होतं. नेहमीसारखं आजोबा मंडळ येऊन बसलं होतं. घायपात उपटून झाले होते. अपेक्षेपेक्षा कमीच वेळ लागला. मनात आलं, छान उतारावर आणि घराच्या अगदी जवळ अशी जागा आहे, छोटं शेततळं बनवता आलं तर पाहावं. अजून थोडं खणल्यावर उमराचं खोड लागलं. त्याच्या गुलाबीसर रंगामुळे ते उमराचंच आहे हे लगेच कळलं. सगळे म्हणायला लागले, इथे नक्की पाणी लागेल. पुढचा तो डवरा देखील हेच सांगत होता. दिवसाची मजुरी तर द्यावीच लागणार होती. म्हटलं, खण अजून 1.5 हात खड्डा झाला असेल किंवा नसेल. अचानक गणपती आणि लक्ष्मीच्या चकचकीत चपट्या मूर्ती निघाल्या. आश्चर्य वाटलं. आमच्या आधी इथं फारसं कोणी येत नव्हतं आणि जे येत होते ते डवऱ्याचा नको तो उपयोगच करायचे. आणि हे देव ह्या भागातले नक्कीच नाहीत असं आजोबा मंडळाचं ठाम मत होतं. घरोघर काळूबाई, शंकर नाहीतर दत्त असायचा. ट्रान्सपोर्टवाले असतील तर बालाजी नाहीतर अंबाबाई पण दिसायची. आता तर सगळा गाव गोळा झाला. 4-5 फूट खणून झालं असेल नसेल, एकदम पाणी उलटं उसळायला लागलं. प्रचंड वेगाने उसळणारं कारंजं पाहून माणसं पटापट बाजूला झाली. डोंगरावर तळं आहे त्यामुळे हे कारंजं उडत होतं यात काही फारसं विशेष नव्हतं. पण आधी निघालेल्या पतवा आणि आता हे उसळणारं पाणी म्हणजे जत्रा भरायला अगदी पुरेसं खाद्य होतं. या जागेभोवती भातखाचर होतं, ते पूर्ण भरलं तरी पाणी काही थांबेना. आणि मग आई घाबरली. रात्री एका शेतकरी कुटुंबात जाऊन राहिली. अहो, सकाळ झाली तरी पाण्याचं वाहणं आपलं चालूच. कोणीतरी जाऊन भैरोबाला नारळ फोडला आणि त्याचं थोडंसं पाणी आणून ह्या पाण्यावर शिंपडलं. 1.5-2 तासानंतर पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. भैरोबाच्या कर्तृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. तिथे छोटी विहीर आणि डवऱ्यावर छोटा हौद बांधून घेतला. यानंतर 10 वर्ष आई तिथे राहिली. पाण्याची पातळी 2-2.5 फुटाहून कधीही कमी झाली नाही. पूर्ण उपसली तरी 1-1.5 तासामध्ये पुन्हा पाणी आपलं असायचं. पावसाच्या तोंडावर हौद कोरडा व्हायचा. विहिरीत पाणी नाही
असं फक्त 3-4 दिवस असायचं. या 3-4 दिवसात तिथे एक नाटक नेहमी घडायचं. विहीर ते हौद या मधल्या झऱ्यामध्ये नागाची एक जोडी एकत्र यायची. जोडी म्हणण्यापेक्षा ते तिघं असायचे, म्हणजे त्यातले जे वळसे घालत उभे राहतात ना ते असतात दोन्ही नर, आणि मादी कुठेतरी पलीकडे शांतपणे पडून हे सगळं युद्ध पाहत असते. त्याच्यामध्ये जो जिंकतो त्याच्याबरोबर ती चालायला लागते, मागे उरलेल्याचं काय झालं याचा जरा सुद्धा विचार न करता. एकमेकात 2-3 दिवस अगदी गुंग असायचे ते. त्यांच्या फुतकारांनी परिसर जागा झालेला असायचा आणि त्यांना हळदी कुंकू वाहण्याची बायकांची घाई उडालेली असायची. हे 3-4 दिवस पार पडले की हमखास पाऊस पडायचा, झरे सुरू व्हायचे. तो नागाचा ब्रीडिंग सीझन होता आणि नाग ठराविक जागेवर राहतात, ठरलेल्याच मार्गाने जाये करतात आणि ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या पद्धतीनेच वावरतात हे नंतरच्या वर्षांनी आम्हाला शिकवलं होतं. आमच्या या विहिरीभोवती एवढे योगायोग गोळा झाले होते की एखादं तीर्थक्षेत्र जन्माला घालणं आम्हाला अगदी सहज शक्य झालं असतं. पण यांच्यासारख्या शिकलेल्या माणसांची डोसकी सारखा अभ्यास करून हलकी वातात आणि मग असं द्याव दारी आला तरी खुटाणा करत हिंट्यात. आमच्याबद्दलचं हे मत अगदी ठाम झालं होतं. ते काही असलं तरी इतर बाबतीत मात्र आजही हे लोक आम्हाला विचारतात. गाव सोडून 7-8 वर्ष झाली तरी आमचं नाव निघतं, पुण्याला आल्यावर मुद्दाम वाकडीवाट करून आम्हाला भेटायलाही येतात. थोडक्यात काय तर नवऱ्यांनी जरा दाढी वाढवायचं मनावर घेतलं असतं तर आमचा चरितार्थ अगदी घर बसल्या छान चालला असता. आजकाल देवाचा धंदा जाम तेजीत आहे राव, छान श्रीमंत झालो असतो. पण आमच्या शिक्षणाने आमचा घात केला हो.

श्रोतेहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोते हो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हारजीतचा लपंडाव हा चालूच असतो, जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अविटगोडी चाखायची असते तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं आणि ते दुसऱ्यालाही जगू द्यावं हसत हसत. मैत्रिणींनो, माझ्या मते बिनपटाची चौकट या पुस्तकाचं वाचन प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करावं, कारण बालवयात या पुस्तकाच्या लेखिकेनं अनंत अशा यातना दुःख सोसली की ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही हो. आणि अशा या खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून आज त्या आपलं यशस्वी जीवन जगताहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग पहिला.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आईवडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली. माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव. तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथं मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभावगुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावांवर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली. मंदिरात सायंकाळची कामधाम आटोपून गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची. रंगनाथची लहान बहीण कमला, ती पण पोथी ऐकायला येऊन बसायची. साहेबराव अर्थ सांगायचे अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत. साहेबरावचं रोज येणं जाणं होतच. त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावांवरच येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरे तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते. जानवही ते घालत होते. त्यातच ते दोन पोरांचे पाप होते. घरात बायको होती. साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती. पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणारं होतं. पाणी, आणि हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलानी साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले. जणू झाशीच्या राणीचाच अवतार. झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजय सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं. रिकेबीत पाय ठेवताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर, कुणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी काव सोडला. त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कुणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात,
3: तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती.
2: आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावेत. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवटपर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं,
4: कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली.
2: आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले, हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती. दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं.

नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म. पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुक अंधुक आठवत. आमचं घर खूप उंचावर होत, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसती चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या. आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 4-6 पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी. तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली, त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाढलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. धाणीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं. आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे, चटई टाकायचे. त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता. फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील, त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवायची वेळ आली, तर जो कुणी उठवेल त्याला एक थापड खावीच लागे. म्हणजे मी किंवा श्रीरामच, रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये 1.5-2 वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौघं भावंड झालं होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता. मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाई गुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी 4 पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे. सोहळ्यात आईचं भलतंच सोहळं, ब्राह्मण असल्यानं, त्या संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठा पण विसरून 16-52 झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलं बाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार की त्यांचा पारा चढायचा. कापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात
या दुकानानं घर पार

0: बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा. नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं, डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. या संतापापायीच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोट नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती, सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती, चुलीवर भात रटरटत होता, कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण तो अगदी अजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं, खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई, पैसे 2 दिवसानंतर आणून देतो, लई नडीत आहे. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती, तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस, काय सामान दिलंस, किती पैसे घेतलेस, कुठे आहेत ते पैसे. आई कप्पच, कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले, हाताच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दळणकण पाठीत खातला, दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर आई फोवळ येऊन थाडकण खाली कोसळली. पलीकडून भलं मोठं एक दगडी जात होत, त्यावरच तिचं डोकं आपटलं. तिनं फक्त एकदाच म्हटलं. जात्याच्या बाजूनी रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडक लाल भडक्क होऊन खाली पडलेलं होत. सगळे केस रक्तानं माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी लोळी पांगळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यांदी हंबरडा फोडला. बरोबर दोन्ही भावंडही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवी भर पाणी ठसाढसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांनो, हे काय झालं. संपलं सारं.
1: माझी ही चार पाखर चार दिशांना पांगतील. क्षणात क्षणात त्यांना त्यांचा आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच तेच शेवटचं घेणं. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेले. इकडे आईला बैलगाडीत खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे चार पाच दिवसांनंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली, वडील पोलीस कस्टडीत.
2: आताच आपण बिन पटाची चव कर या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.
3: युनेस्को दिल्ली प्रस्तुत करता है खाना बदोशों की दुनिया.